श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ शके 1948, 29 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या आजच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

दुर्गा स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया संत चोखामेळा यांचा अभंग स्वर आणि स्वरजाज, पंडित जितेंद्र अभिषेके यांचा.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत चोखामेळा यांचा अभंग आपण ऐकला.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:13 होत आहेत. ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली विष्णुदास यांची रचना, संगीत यशवंत देव यांनी दिलंय.

माणिक वर्मा यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत सुधीर फडके यांनी दिलं होतं. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: ऐकूया कार्यक्रम विचार पुष्प.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले, विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: आज आपण गीतेच्या 8व्या अध्यायातला 21वा श्लोक पाहतो आहे.
3: अव्यक्तोक्षर इत्युक्तः तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम.
2: हे 21व्या श्लोकात भगवान सांगायला अर्जुनाला, अरे अर्जुना, ज्याला अव्यक्त अक्षर असं म्हटलंय की नाही, तीच माझी परमगती आहे, तेच माझं स्वरूप आहे. आणि या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष पुन्हा जन्ममरणाच्या संसारात येत नाही हे देवाला सांगायचं आहे. म्हणजे याचा अर्थ अगोदर अव्यक्त स्वरूपातली सृष्टी कशी असते हे सांगितलं आणि अव्यक्त स्वरूपातला परमात्मा कसा असतो हे सांगितलं. अव्यक्त स्थितीमध्ये असलेली प्रकृती तिच्यामध्ये व्यक्तपणा अव्यक्तपणा हा दोन्ही प्रकार दिसून येतो. मग ती सापेक्ष अव्यक्त आहे पण परमात्मा निरपेक्ष अव्यक्त आहे हे त्यात सांगितलं. तेच ज्ञानोबा सांगतायत, जया ते अव्यक्त म्हणू एक कोडे, ज्याला अव्यक्त म्हणण्यामध्ये एक कोडच आहे. म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, त्याला अव्यक्त म्हणलेलं सुद्धा अव्यक्त रूपाने केली स्तुती पण त्याला आवडत नाही. जे मन बुद्धीनं सापडे म्हणून या, जे मन बुद्धीला ते तत्व सापडतच नाही. आणि आकार आले या जयाची निराकारपण न वचे, परंतु तो आकाराला आला तरी निराकारपणा त्याचा कुठं जात नाही. जसं कृष्णरूपाने आला, अरे ते ब्रह्मच आहे ना, त्याचा निराकारपणा कुठं जातच नाही. आणि आकार लोपेन विसंचे नित्यगा, आणि आकार सोडला तरी त्याची नित्यता तशीच्या तशीच असते. म्हणून अक्षर हे म्हणजे देवीचे म्हणता बोधही उपजे, म्हणून त्याला अक्षर असं म्हटलं तर त्याच्यामुळे आपल्याला ज्ञानही प्राप्त होतं. जयापुरता प्रश्न देखीजी जया या नाम परमगती, ज्याच्यासाठी कुठेच पैस म्हणजे जागा शिल्लक नाही असं सगळीकडे व्यापलेलं आहे ते परमगती रूप माझं आहे. परी आगवा ही देहपुरी आहे निजल्याची परी, जी व्यापार करी ना करी म्हणून या. जसं वास्तविक पाहता देहामध्ये असलेला मनुष्य निजल्यानंतर काही व्यापार करत नाही करवत नाही ना. किंवा दुसरं एक उदाहरण सांगतात की एवी जे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठके सुबटा, दाही इंद्रियाच्या वाटा वाहतीच आहती. दहा इंद्रिया आपापला कारभार करतात पण त्याच्यात हा मिसळत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याचा काही विकार दिसून येत नाही. अजून एक दृष्टांत, जैसान चालवीची रवी लोक चाले, जशाप्रमाणे सूर्य आणि उगवल्यावरती लोक चालतात आणि नाही चालवत सूर्य चालवतो लोकांना असं काही नाही, तो उगवतो लोक आपली कामं करतात. तसा आत्मा किंवा तसा परमात्मा जे परमात्मा स्वरूप आहे ना, त्याच्या सत्तेने हे जग चालतं बरोबर आहे, जग चालतं पण हा चालतो असं मात्र नाही. याचा अर्थ या शरीराच्या ज्या चेष्टा आहेत त्याच्यामध्ये एकही प्रकारची त्याच्यामध्ये तो काय म्हणत नाही काय होत नाही तर त्याच्याशी संबंध ठेवित नाही असा तो आहे. एक ही क्रिया त्याच्यामध्ये होऊ शकत नाही असा निराकार परमात्मा अव्यक्त परमात्मा हृदयामध्ये आहे. पण हृदयामध्ये आहे किंवा आकार लाला तरी त्याचा निराकारपणा कुठे जात नाही असं या श्लोकाचा धावता अर्थ आहे. आणि आज आपण पाहतो हा गीतेच्या 8व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे.
3: पुरुषस्स पर पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम.
2: आणि या श्लोकातून भगवान सांगायलेत अर्जुनाला, अर्जुना, या प्रकृतीच्या पलीकडे असणारे अक्षर पुरुष माझं स्वरूप आहे, प्रकृतीच्या पलीकडे, आणि त्याच्या ठिकाणी ही भूतसृष्टी भासते. आणि हे सगळं जग ही भूतसृष्टी त्याच्या ठिकाणी भासतं. भासणं आणि असणं वेगळं आहे, भासणं म्हणजे भास झाला नसतं आपल्याला असा आहे. शिवाय जो या सर्वसृष्टी भूतसृष्टीत भरून आहे असंच नाही तर

0: त्या सृष्टीत तोच भरून आहे. मोठं कठीणच आहे. जसं आपण पाहतो की सगळं एखाद्याला स्वप्न पडलं कुंभमेळ्याला गेल्याचं, कोटी कोटी माणसं त्याच्यात दिसली, नदी नाली हे भरलेल्या, वाळवंट ना सगळं, हा सगळं झालेला असतो ना. म्हणजे त्या स्वप्नात हाच भरलाय, पण स्वप्नात मात्र तो नाही. म्हणजे तोच त्या स्वप्नाचं रूप भरला असला तरी त्याच्या ठिकाणी तो नसावा, असंच परमात्माचं रूप आहे. आणि माऊली ते सांगतात की अरुणा त्यापरी सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुष गावधारी म्हणपी त्या तसा हा शरीरामध्ये आहे, म्हणून याला पुरुष नाव आहे. पुरुष शब्दार्थ सांगितलं आपण, ईश म्हणजे देव, अनपूर म्हणजे गाव, या शहरात राहणारा. आणि प्रकृती पतिव्रते पडीला एक पत्नीव्रते, येणेही कारणे जयाती पुरुष म्हणोय, याला पुरुष का म्हणायचं? तर प्रकृती ही पतिव्रत आहे, त्याच्याशिवाय त्याला सोडून कुठं राहत नाही, आणि हा त्याच्या मोहात किंवा तिच्या कामाला उपयोगी पडलेला आहे, म्हणून याला पुरुष असं नाव आहे. जे संतोषाचे वाढिले ताट, जे अचिंत्या अनाथाचे मायपोट, भक्तीशी उजवाट जया गावा, अशा प्रकार हा परमात्मा आहे की ज्याच्या चिंतनामध्ये संतोषाचं ताटच वाढलेलं असतं. म्हणून तूप होणे मावते जीव दूधपणाने, एकदा तूप झाले पुन्हा दूध रूप होत नसतं, ही पाहुण्या जाय ती पुनरावृत्ती नाही. अशा परमात्मा चिंतन करण्याला पुन्हा जन्म मरण नाही. ते माझे परम साचूक आणि निधाम, ते अंतवट तुझं वर्म दावीत आहे. हे तुला मी वर्म दाखवतो की असा जो कोणी भक्त माझं चिंतन करून माझ्याशी एकरूप होतो, पुन्हा त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात यावं लागत नाही, असं भगवान या श्लोकातून बोललेले आहेत.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण गीता सार हा कार्यक्रम ऐकला. श्लोक गायन केलं प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी आणि विवेचन केलं लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: विचार पुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतो, आकाशवाणी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते. आमच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, आणि आमच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोंडनी,
4: संपर्क 87400034008.
6: जाहीर निमंत्रण. 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड, माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय. नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतकुळकी सर, मोबाईल 72190995 98 90 948. मोहोळ तालुक्यातील नरखेड इथं अधिक मास अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शनिवारी 30 मे रोजी रात्री 8 वाजता तुका जातो वैकुंठाला या 3 अंकी हृदय स्पर्शी नाटकाचं आयोजन केलंय. सादर करते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंडळ सोहळे. लेखन हरिभक्त परायण प्राध्यापक बाळासाहेब चटे सर यांचं आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन नरखेडच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
7: अरुण नरखेडकर अंदर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
8: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।

0: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
0: संपर्क 87 88 46 14 97.
2: तंत्रशिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
3: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
2: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
3: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.
4: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकऱ्यांचे कैवारी माननीय सुरेशजी हसापुरे साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छु श्री पद्मसिंह शिवशेट्टी पाटील, उपसरपंच संगदरी.
5: आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 6:30 झाली आहेत. आता ऐकूया सोलापूर दिनांक.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
7: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
4: ऍडमिशनचं काम झालं.
7: आणि एवढी मोठी फी?
4: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपये पर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपया पर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
7: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
4: मोबाईल 90 96 222 325.
8: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी प्रशांत जोशी. ठळक घडामोडी. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. DK शिवकुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपदाची संधी. विधान परिषद निवडणुकीतील सर्व 17 जागा महायुती एकत्रित लढणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती. इयत्ता 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध होणार. आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना आज न्यू चंदीगड इथं गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार. आता घडामोडी विस्तारानं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेप्रमाणे आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यपाल बंगळुरू बाहेर असल्यानं त्यांच्या सचिवांकडे राजीनामा सादर केला असल्याचंही सिद्धरामय्या यांनी सांगितलं. आपल्याला राज्यसभेबाबत विचारणा करण्यात आली होती, परंतु ती आपण नाकारली असून आपल्याला राज्याच्या राजकारणातच रस आहे, असं देखील सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकभवन इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं. दरम्यान सकाळी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली आणि पुढील मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांचं नाव जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीतील सर्व 17 जागा महायुती एकत्रित लढवणार असून त्या सर्व जागांवर विजय मिळवू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्यक्त केला. जागा वाटपावरून महायुतीमधील घटक पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या निवडणुकीसाठी जागा

वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 25 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून अंतरवाली सराठी इथं उपोषण करणार आहेत. काल पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची घोषणा केली. आपलं आंदोलन उन्हात असून उष्माघातानं बळी गेला तरी मागे हटणार नाही असं त्यांनी सांगितलं. दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे आज अंतरवाली सराठी इथं जाऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत. इयत्ता 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. पोर्टलवर कनिष्ठ महाविद्यालयाच्या नावासमोर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावं असतील. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाणार असून त्यांना प्रवेश घेण्यासाठी 3 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 11वी प्रवेशासाठी सोलापूर जिल्ह्यातील 43,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गरीब लोकांना मदत करण्यासाठी सूत चॅरिटी फाउंडेशनची स्थापना केली असून या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात काम सुरू असल्याचं चित्रपट अभिनेते सोनू सूद यांनी काल सोलापूरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या नोकरीची जबाबदारी फाउंडेशननं घेतली असल्याचंही ते म्हणाले. मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी हे गाव विकासासाठी दत्तक घेतल्याची माहितीही सोनू सूद यांनी दिली. सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना फाउंडेशनच्या वतीनं मदत केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला कालपासून सोलापुरात सुरुवात झाली. 4 दिवसांच्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या रात्री पाळणा तर रविवारी दुपारी मिरवणूक काढण्यात येईल. यामध्ये 10 ते 12 सार्वजनिक मंडळांचा सहभाग असेल अशी माहिती राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षा मनीषा माने यांनी दिली. 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होईल अशी घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. 100व्या संमेलनाचं आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद करेल तर सहसंयोजनाची जबाबदारी पुणे पुस्तक महोत्सव समर्थ युवा फाउंडेशनकडे असेल असंही त्यांनी सांगितलं. संमेलनाची स्थळ निश्चिती 14 जूनला होईल असंही सोमण यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला न्याय देण्याबाबत महायुती सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच सकारात्मक असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व शंकांचं निरसन करून आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल असं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू आहेत असं सांगून सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सोलापूर एमआयडीसीतील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असंही त्यांनी सांगितलं. ईद उल अझा म्हणजेच बकरी ईद काल सर्वत्र उत्साहानं साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सोलापुरातील होटगी रोड जुनी मिल कंपाऊंड आसार मैदान यासह अन्य 6 ठिकाणी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. शहर काजी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी नमाज पठणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेच्या वतीनं जाहीर झालेला कैलासवासी बाबूराव लाखे स्मरणार्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप दक्षिण सोलापूर शाखेला समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार मसाप दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागावकर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी स्वीकारला. यावेळी जितेश कुलकर्णी अमोल धाबळे अविनाश महागावकर मसाप पुणे शाखेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक कोषाध्यक्ष प्रदीप निपाडकर उपस्थित होते. याच समारंभात सोलापूरच्या अश्विनी चव्हाण यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहाच्या प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. शालेय वसतीगृहासाठी 30 मे ते 7 जुलै तर 11वी 12वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी 15 ते 31 जुलै दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती.

0: अभिवादन केलं. सोलापुरातील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काल महारोजगार मेळावा पार पडला. महापौर विनायक कोंड्याल यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं. एकूण 40 कंपन्या आणि 500 उमेदवार यामध्ये सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचं लोकार्पण पुनर्नामणीवर गेलं आहे. एकूण 482 एकर परिसरात हे स्मारक उभारण्यात आलं असून त्यासाठी 14,82,00,000 रुपये खर्च आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं स्मारकाचं काम पूर्ण केलं आहे, मात्र अंतर्गत रस्ते आणि वीज जोडणीचं काम अपूर्ण असल्यानं येत्या 31 मे रोजी त्रिशताब्दी जयंतीला स्मारकाचं लोकार्पण होणार नसल्याचं सांगण्यात आलं. बँकॉक इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या शिक्षण परिषदेसाठी सोलापूरचे प्राध्यापक डॉ राज साळुंके यांची निवड झाली आहे. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची विद्यार्थिनी रुदिका गोसावी हिनं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रथम क्रमांकाचं सुवर्णपदक पटकावलं आहे. आता क्रिकेट. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना आज न्यू चंदीगड इथं खेळला जाणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात हा महत्वाचा सामना होईल. यापैकी विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध खेळणार आहे. आता तापमान. काल सोलापुरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये या प्रमाणे होतं. कमाल 41.2 आणि किमान 26.9. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपदाची संधी. विधान परिषद निवडणुकीतील सर्व 17 जागा महायुती एकत्रित लढणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती. इयत्ता 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध होणार. आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना आज न्यू चंदीगड इथं गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: श्रोतेहो, आज सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.

सोलापूर दिनांक मधील या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती काल सर्वत्र साजरी करण्यात आली. सोलापूरच्या मार्कंडे उद्यानात महापौर विनायक कोंड्याल यांनी सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
3: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
4: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह।
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
5: संपर्क 87 88 46 14 97।
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: VR पवार चाटी गल्ली।

0: सोलापूर।
1: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत। श्रोते, आता जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, धान्य साठवणुकीदरम्यान दिसणाऱ्या लहान सहान किडी अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित केल्या जातात. मात्र याच किडी हळूहळू मोठं आर्थिक नुकसान घडवून आणत असतात. त्यापैकी आकारानं लहान पण प्रजनन क्षमतेनं अत्यंत वेगानं वाढणारा लाल पीठ भुंगा म्हणजेच रेड फ्लोअर बिटल हा साठवलेलं पीठ, मैदा आणि तुटलेल्या धान्यावर मोठ्या प्रमाणात

0: हा साठवलेलं पीठ मैदा आणि तुटलेल्या धान्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा भुंगा पिठाचा रंग बदलतो, उग्र वास निर्माण करतो आणि साठवलेल्या धान्याची गुणवत्ता झपाट्यानं कमी करतो. रेड फ्लोर बीटल म्हणजेच लाल पीठ भुंगा ही कीड गव्हाचं पीठ, मैदा, दळलेला तांदूळ तसंच मळणी दरम्यान तुटलेले किंवा इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेलं धान्य यावर गंभीर नुकसान करतो. किडीची अंडी अतिशय सूक्ष्म, अंडाकृती आणि फिकट पांढऱ्या रंगाची असतात. मादी किडीनं अंडी घातल्यानंतर ती चिकट असल्यामुळे त्यावर पिठाचे कण चिकटतात, त्यामुळे सूक्ष्मदर्शकाखाली ही ओळखणं कठीण होऊन बसतं. मात्र जर नीट निरीक्षण केलं ती पिठाच्या कणांपेक्षा फिकट दिसतात. नव्यानं बाहेर पडलेली आळी अतिशय सूक्ष्म असते. पूर्ण वाढ झालेली आळी ही साधारणत 5 ते 6 मिलीमीटर इतकी लांब असते. या किडीची आळी सडपातळ, लांबट आणि चपळ हालचाल करणारी असते. शरीराचा रंग हा फिकट पांढरा ते पिवळसर तपकिरी असा दिसतो. पाठीवर सूक्ष्म केस असून शेवटच्या टोकाला 2 लहान काट्यांमध्ये भाग आढळतात. या आळीच्या 7 अवस्था असून प्रत्येक अवस्थेनंतर तिचा आकार वाढत जातो. या किडीच्या कोशाभोवती आवरण नसतं. सुरुवातीला कोश पांढरा दिसतो तर नंतर पिवळसर होऊन तो शेवटी तपकिरी रंगाचा होतो. या अवस्थेमध्ये पंख, पाय आणि डोळे विकसित होताना आपल्याला स्पष्ट दिसून येतात. या किडीची मादी कीड ही पीठ किंवा तुटलेल्या धान्यामध्ये अंडी मोकळेपणानं घालते. एक मादी ही साधारणत 450 अंडी घालते. अंड्यांचा उबवणी कालावधी हा 5 ते 12 दिवसांचा असतो. या किडीची आळी आणि प्रौढ दोन्ही अवस्था तुटलेली धान्य आणि धान्याची भुकटी यावर आपली उपजीविका करत असतात. अखंड आणि न तुटलेल्या धान्यावर ते थेट आक्रमण करत नाहीत. संपूर्ण जीवनचक्र दाण्याच्या बाहेरच पूर्ण होतं. प्रादुर्भाव जास्त झाला तर पीठ राखाडी होतं, ते चिकट बनतं, त्याच्या गुठळ्या तयार होतात. तीव्र उग्र वास येत असल्यामुळे हे पीठ खाण्यास अयोग्य ठरतं. त्यामुळे सामान्य वाटणारी ही कीड जर आपण वेळीच ओळखली आणि त्यावर योग्य त्या उपाययोजना करून नियंत्रण मिळवलं, साठवलेलं धान्य सुरक्षित ठेवता येतं.
1: आजचा कृषी सल्ला आपण जाणून घेतला. श्रोतेहो, कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात, याशिवाय बाजारभाव आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर अडसाली ऊस लागवड तंत्र याविषयी कृषीभूषण ब्रह्मदेव सरडे यांच्याशी जयपाल खेडकरी यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ हा कार्यक्रम. श्रोतेहो, आता ऐकूया कार्यक्रम कीटकांच्या दुनियेत.
2: कीटकांच्या दुनियेत कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
3: श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत एरंडावरच्या आळीविषयी. या आळीला ॲकिया जनाटा असं म्हणतात. याचं विशेष नाव म्हणजे एरंड सेमिलुपर. याचा अर्थ काय तर एरंडेल वनस्पतीवर अर्धा वेढा किंवा उंचवटा दिसणारी एक आळी असते. अर्थातच ही त्याच्यासाठी उपद्रवी असते. यातला पतंग एरंडाच्या फळातला रस शोषून घेतो आणि त्याची अतिशय वाईट पद्धतीनं नासाडी करतो. या कीटकाचं वर्णन ऐका बरं का. याच्यातला प्रौढ कीटक हा लालसर किंवा चॉकलेटी असतो. त्याच्या पंखाचा विस्तार साधारण 6 ते 7 सेंटीमीटर इतका असेल. त्यावर झिगझॅग असं मार्किंग असत आणि मोठ्या फिकट भागावर ठळक चॉकलेटी ठिपके असतात. यांच्यातल्या आळीचा रंग तिची वाढ झाल्यानंतर निळा, काळा, पिवळा आणि त्यावर लालसर स्ट्रिप्स असा दिसायला लागतो. आळीच्या डोक्याच्या मागे उंटासारखा हंप असतो. तिचा उंचवटा अगदी सहज दिसून येईल. तो एखाद्या लूप सारखा दिसतो. म्हणूनच तर याला सेमी लूपर हे नाव पडलं. किंवा काही काही भागात उंट आळी असं सुद्धा म्हणतात. हिच्या डोक्यावर वैशिष्ट्यपूर्ण अशी पांढरी खूण असते. यांच्यातली मादी एका वेळी 450 अंडी घालते.

0: अंडी हिरवट निळ्या रंगाची साधारण 1 मिलीमीटर लांबीची असतात. यांचा आकार फार गमतीशीर आहे बरं का. अंड्यांचा आकार पिरामिड सारख्या उंचवट्याचा, तळाला जरासा खोलगट आणि खाचखळगा असल्यासारखा असतो. अंड्यातून साधारण 2 ते 5 दिवसात आळी बाहेर पडते. ही आळी काय करते माहितीये? अहो, स्वतःच्याच अंड्याचं कवच खाऊन टाकते आणि मग त्याचबरोबर एरंड्याची कोवळी पानं सुद्धा खाते. 15 ते 20 दिवसात आळी साधारण 4 ते 5 वेळा स्वतःची काट टाकून मोल्टिंग करून मोठी होते. झाडाखालच्या मातीत किंवा पानाच्या खाली दुमडलेल्या अवस्थेत पानावरती कोश दिसतात. मग 10 ते 15 दिवसात त्यातून प्रौढ बाहेर येतात. हे बाहेर आलेले प्रौढ काय करतात तर लिंबू, आंबा, इतर कोवळी फळं यांच्यावर ताव मारतात. यांच्या 1 वर्षात 5 ते 6 पिढ्या जन्माला येतात. या आळ्या एरंडीच्या पानाचा असा फडशा पाडतात की फक्त मध्यशीर आणि देठच शिल्लक ठेवतात. हा सगळा उपद्रव करण्याचा त्यांचा कालावधी ऑगस्ट सप्टेंबर महिना. या उपद्रवी कीटकांमुळे एरंड बियांचं उत्पादन कमी होतं. कार्बारिल, एंडोसल्फान ही रसायनं यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकतात किंवा जैविक पद्धतीनं नियंत्रण मिळवण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे कीटकही आहेत जे या आळ्यांचा फडशा पाडतात. जगातली सगळ्यात लांब उंट आळी ही 2 ते 2.4 इंचाची आहे.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:51 झाली आहेत.
3: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
4: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
5: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
6: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
5: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156.
3: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज साठी गल्ली सोलापूर.
2: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
4: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर पहिला मजला नवी पेठ सोलापूर.
2: मोबाईल 9202594290.
4: वेळ सकाळी 10:30 ते 8:30.
5: काय रमा काकू, जिना चढत चक्क 3रा मजला गाठलत, दमा गेला की काय?
6: हो ना.

0: अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं।
1: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी। तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच।
0: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ, सोलापूर।
1: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत।
0: मोबाईल 98503388807।
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर।
2: मोबाईल 9872710499।
3: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
0: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल।
3: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो।
0: अय्या खरंच?
3: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स।
4: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोडवर। मोबाईल 9822985538।
0: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या।
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ।
0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4। मोबाईल 9579790940।
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स।
6: दागिने त्यांच्याकडूनच आणले।
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
8: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
9: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
8: स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स।
10: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
8: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
10: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
8: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 9922111725।
10: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
11: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
12: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 9637912288।
13: शिंगवी ज्वेलर्स। लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
13: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
8: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
9: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
8: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
9: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
14: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
15: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
16: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
17: अहो, श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन

0: संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पंचकर्म उपचार केले जातात.
1: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 9372144434.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87884414.
4: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
5: मोबाईल 77192922555.
6: प्रवेश, प्रवेश, प्रवेश.
3: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू.
7: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
6: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
3: ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
6: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर.
3: मोबाईल 8608853499 किंवा 72190-63953.
8: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकऱ्यांचे कैवारी माननीय सुरेशजी हसापुरे साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री पद्मसिंह शिवशेट्टी पाटील, उपसरपंच, संगदरी.
9: आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 7:01 आणि 30 सेकंद झाली आहेत. एक कण कुणकुणण्यासाठी या जाहिरातीनंतर
10: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

पराया धनी या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राहुल देवबर्मन यांनी दिलं होतं. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेशही.

0: झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे। याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका। आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात। लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवा।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले,
1: घुसपैठियों को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं.

सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल, असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंडा नजीकच्या जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता.

0: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 7:21 झाली आहेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87 88 46 14 97।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी। इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218 760 55।
7: श्रोते हो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रम

0: देवाचं. श्रोतेहो, 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र, सकाळचे 7:25 झाली आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत न कळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉ हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते. डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
1: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड ऑफ नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट असतात, ओरल कॅन्सर, हेड ऑफ नेक कॅन्सरचे पेशंट असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडंसं हेड ऑफ नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
1: सो हेड अँड नेक कॅन्सरमध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो, नाकाचा मागचा भाग त्याला नेलोफॅरिंग्स म्हणतो, घसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळं मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायव्हरी ग्लँड्स असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
0: अच्छा, सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
1: अनफॉर्च्युनेट आहे.
0: अच्छा,
1: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर नव्हतं, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दीस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात, कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे.

0: ताकि ही फर्स्ट कैंसर व्हायलाच नाही पाहिजे. जर कैंसर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो, लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे आपल्याला करायचं.
1: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वाचतो तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तुम्ही सांगितलं भूक हे मेन आहे. तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे. तर काय सांगाल तुम्ही?
0: फर्स्ट ऑफ ऑल गॅट सर्वे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे 2016 ते झाला असेल आणि दर 5 ते 6 वर्षांमध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी एक 100 करोड आपल्या अडल्ट आहेत इंडियामध्ये. 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स दे कन्झ्युम टोबॅको, 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही. खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचा तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनारिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो. आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपला बकल म्युकस आपण चालतो, हे चीक म्युकस असते, आपला जो लाइनिंग असतो तिथे जास्त प्रमाणे कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. असण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
0: सो देयर आर टू क्वेश्चन्स. फर्स्ट तुम्ही सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइजन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइजन नाही. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाहीये, त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे, आता गुटखा खातात. आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू जर तुमचा एक्सपोजर झाला, तुमच्या आपल्या चिल्ड्रनवर एक्सपोजर झाला, ते लवकरात लवकर आदमी ती तंबाखूची आधी लागते. त्यामुळे आपणच एक स्टडी केली होती, त्यामध्ये मोर दॅन 1 लाख स्कूल्समध्ये आपण हे सर्वे केलं होतं. आपल्याला कळलं आहे की टोबॅको इंडस्ट्री ट्राईज टू गेट शॉप्स, टोबॅको शॉप्स अराउंड स्कूल्स. जिथे प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आहे तिथे जास्त प्रमाणात टोबॅको शॉप असतात, आणि जिथे फक्त प्रायमरी स्कूल आहे तिथे कमी टोबॅको शॉप असतात. तर हे पण इतरा मायक्रोस्कोपिक लेवलवर त्यांनी हे स्टडी केलेली आहे. आणि तुम्हाला हे सरप्राईज वाटणार की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऍट द एज ऑफ 30. या यंग आणि युथ जो आपलं भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टोबॅको असं, आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल्स ते डाय एव्हरी इयर प्रीमेच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको. 90 लाख इज 1 करोड.
1: मग डॉक्टर तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडंसं तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःचं तोंड वरून वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
0: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क्ड टू मी इज दिस. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं

0: फक्त बघायचं, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचंय. त्या हार्टी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नळी टाकावी लागते. त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आत किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी गुण आहे आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण पकडू शकतो.
1: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
0: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे. दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातो आता, दातचा आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं. बकल मुगुजा चेक, म्हणजे आतलं चीक मुगुजाचे चेक करायचं. टंग चेक करायची, टंगच्या खालचा भाग चेक करायचा आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारी व्हिडिओ पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता. माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय,
1: कसं थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून, म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून
0: दिसते. सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला, ते सिम्पटम्स आहे. जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे. फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हालतोय पण दाताचा हिरडी आहे, त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हालतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खात आहेत, तर जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चठ्ठा 5 वर्षपर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय, किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साइन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काय घाबरायची गरज नाही. पण 2 हफ्ते जास्त, 3 हफ्ते तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही, तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
1: कसं काय डॉक्टर? हे
0: कारण सी IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थाला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड, टेक्निकल वर्ड आहे. एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये, ते आपला जे आतली रायडिंग असते त्याला मोठं करते, तर आत सीपेन करते आणि तिथे DNA जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो DNA रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो DNA रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचं आहे पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900। लक्षात ठेवा 21 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर केंद्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतंय। न्यूज ऑन AIR या ऍपसह आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या। श्रोतेहो, आता ऐकूया भावधारा हा कार्यक्रम।

0: पद्मजा फेण आणि जोगळेकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. श्रोतेहो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.
1: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया राम फाटक यांनी संगीत दिलेलं सुधीर मोघे यांचं गीत, गायले सुधीर फडके यांनी.
2: दिसली सुतू

सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम फाटके यांनी दिलं होतं. भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांनी दिलं होतं. भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर।
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह।
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
6: संपर्क 87 88 46 14 97।
7: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
8: श्रोतो, ऐकूया टायनी ग्लँड इंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
9: श्रोतेहो नमस्कार, टायनी ग्लँड्स इंडो क्लिनिक यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत।
10: आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना।
9: डॉक्टर अमृता साठे, नमस्कार।
11: नमस्कार
10: डॉक्टर, सध्या आपण मधुमेहावरती आधुनिक उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत त्याबद्दल बोलत आहोत।
11: अजून एक पद्धत म्हणजे नवीन गोष्ट आलेली आहे, म्हणजे जे सारखं बोटाला टोचून शुगर चेक करणं आहे, हे चेंज होऊन एक सेन्सर आलेला आहे, म्हणजे एक गोल बटन असतं ज्याच्या आत एक छोटस फिलमेंट असतं, छोटीशी सुई पण नाही, फिलमेंटच म्हणतो त्याला, जे आपल्या स्किन मध्ये आपण लावतो आणि 7 ते 14 दिवस ते तिथे टिकून राहतं।
9: अरे वा।
11: आणि आपल्याला 24 तासाची शुगर कळत राहते, रीडरनी किंवा आपल्या फोननी, ब्लूटूथनी आपण चेक करू शकतो।
9: अच्छा।
11: धोका फक्त एकच असतो की खूप जास्त किंवा खूप कमी आली की आपल्याला बोटानी चेक करून कन्फर्म

0: करायला लागते की बरोबर आहे ना, पण नॉर्मल रेंज किंवा अगदी 200-300 पर्यंत असेल तर ती रिलायबल राहते बऱ्याचदा. त्यामुळे जे वारंवार बोटाला सारखं बाळांच्या टोचून त्यांच्यात एक नेगेटिव्हिटी निर्माण होते ती लगेच कमी होऊन जाते. तर ह्या दोन गोष्टींनी, तीन गोष्टींनी खरं तर इतकं सुकर झालंय मॅनेजमेंट की अगदी म्हणजे जी बाळ नको म्हणत होती ती सुद्धा स्वतःहून घ्यायला तयार आहे.
1: नक्कीच. मधुमेहाच्या संदर्भात ज्या पालकांना अधिक माहिती घ्यायची असेल किंवा आपल्या मुलांची तपासणी करून घ्यायची असेल तर आपण त्यांना सांगूया की टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक जे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे इथे आपण लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता किंवा लहान मुलांची चाचणी देखील करून घेऊ शकता. आपला संपर्क क्रमांक आहे 78 87 73 54 82 7887735482. डॉक्टर, जाता जाता या मधुमेह झालेल्या मुलांच्या पालकांनी काय काय काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दल काय सांगाल?
0: सगळ्यात प्रथम म्हणजे भीती वाटते, दुःख होतं, पण जसं आपण घरातल्या भांडणांचं दुःख मुलांसमोर आणत नाही तसं ह्या गोष्टीचं दुःख मुलांसमोर येऊ द्यायचं नाही हे डोळ्यात तेल घालून लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला कळत नाही पण आपल्यावर या बाळाच्या उपचाराची किंवा बाळाला जी आजार झालाय ह्याचं बर्डन आलेलं आहे, ह्याचं एक दर्पण आलंय हे जर मुलांना वाटलं तर आपण आपल्या आई वडिलांसाठी एक ओझ असलं ह्यानी जो खच्चीकरण मुलांचं होतं त्यातनं बाहेर निघणं फार अवघड होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बाळांना सांगतो की आता तुला किती खाणार आहेस किंवा गोड खाणार आहेस का सांग, तर तशा ह्यानी तुला मी इंजेक्शन देणार, हे प्रेमानी सांगणं किंवा आता नीट सांगा नाही तर तुला दोन इंजेक्शन बसतील, ह्या दोन बोलण्याच्या पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. आपण ज्या पद्धतीने बोलतो जर आपण त्यांच्यात पॉझिटिव्हिटी निर्माण केली की तू हे घे आणि तू खा, अगदी खा,
1: सकारात्मक जर बोललं तर ती मुलं चटकन तयार
0: अगदी. तर मुलांना पण हे बेअर करणं, कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ते जितकं खरं असेल ते त्या मुलांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊन तसं वागणं हे खूप महत्वाचं आहे.
1: वा, खूपच छान. मधुमेहाच्या संदर्भात ज्या पालकांना अधिक माहिती घ्यायची असेल किंवा आपल्या मुलांची तपासणी करून घ्यायची असेल तर आपण त्यांना सांगूया की टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक जे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे इथे आपण लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता किंवा लहान मुलांची चाचणी देखील करून घेऊ शकता. आपला संपर्क क्रमांक आहे 78 87 73 54 82 7887735482.
2: श्रोतेहो, डॉक्टर अमृता अश्विन साठे यांच्याशी लहान मुलाच्या मधुमेहाच्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ यांनी. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
3: टायनी ग्लँड इंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
7: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
6: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
7: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
6: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
5: श्रोतेहो, जगात भारत असा एक देश आहे की सर्वात जास्त घरगुती सोनं म्हणजे घराघरात साठवलेलं सोनं हे भारतामध्येच आहे आणि भारतीय महिलांना सोन्यांच्या दागिन्यांचा सोस तर प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात असतोच. महिलांच्या अनेक दागिन्यांपैकी सगळ्यात आवडणारा, ठसठशीतपणे दिसणारा असा दागिना म्हणजे सोन्याचे हार. सुंदर अशा कलाकुसरीच्या देखण्या सुवर्ण हारांमुळे स्त्री सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडते. तर आज सुवर्ण हारांच्या विविध प्रकारांपैकी श्रीमंत हार आणि पोहे हार याची माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगी आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आपण आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
8: नमस्कार. पोहे हार आपण जर पहिल्यांदा बघायला घेतलं तर तो

0: सिंगल पदरी असतो जनरली, एक पदरी असतो आणि त्या एक पदरामध्ये पोह्याच्या आकाराचे टिकल्या या त्याच्याच स्वतःच्याच सेल्फ डिझाईनमध्ये त्या गुंफलेल्या असतात. मागे मानेवरती त्याला एक्सटेन्शन करण्याकरता चेन लावलेली असते. साधारणपणे पोह्याचा विचार केला 24 ते 28 इंच लांबीचा आणि पोहा आपला जो नॉर्मल जाड पोहा असतो त्या आकाराचा पोहा त्यातला हारातला जो आहे तो आणि दुपदरी असतो तो पोहा म्हणजे त्याचं एकमेकावरती वाकून एकत्र त्याची तार तयार केली जाते जेणेकरून ते एकात एकात गुंतता येतात आणि मध्यभागी त्याला थोडीशी खाच असते पोह्याच्या याला. आणि ते साधारण 24 ते 28 इंचाचं जर करायचं झालं तर ते 19 ते 20 ग्रॅम वजनापर्यंत होतं. आत्ताच्या भावाने 1.5 लाख रुपयाच्या आसपास जर 10 ग्रॅम सोन्याचं वजन असेल तर 3 लाखाचं सोनं होतं आणि साधारण 16% मजुरी त्याच्यावरती म्हटलं तर 37 x 28 म्हणजे 28,000 रुपये मजुरी आणि त्याच्यावरती जीएसटी असं करून साधारणपणे 3,60,000 3,70,000 पर्यंत तयार होतो. श्रीमंत आहार जो तुम्ही म्हणलात तो श्रीमंत आहार हा पोहे आहाराचाच पुढलं व्हर्जन आहे.
1: बर,
0: जिथे चेन असते मानेवरून येणारी दोन बाजूच्या दोन ज्या चेन असतात तिथे एक प्रकारचं पदक निर्माण केलेलं असतं आणि त्याला खाली एक वेढे तयार केलेले असतात की ज्याच्यातून खाली पदर ओवलेले असतात आणि असे 4 पदर एकाखाली एक ओवले पोहे आहाराचे की त्याला श्रीमंत आहार म्हणायचं.
1: अच्छा,
0: तर 4 पदरी तो साधारणपणे श्रीमंत आहार जर आपण विचार केला तर तो 24 इंच 25 इंचापर्यंत असेल तर तो 80 ग्रॅम पर्यंत होतो. आता तेच सगळं परत 20 ग्रॅमचं जर 3,60,000 होत असेल तर 80 ग्रॅमचं त्याच्या चौपट होणार साधारण 12-13 लाख रुपयापर्यंत. शेवटी श्रीमंत आहार आहे त्याची किंमतही तशीच पाहिजे तर 12-13 लाखापर्यंत ते 80 ग्रॅम वजनाचा श्रीमंत आहार बनू शकतो. आता आधुनिक काळामध्ये ते हलक्या वजनातही बनवायची पद्धत निघाली. आधुनिक काळात त्याचं लांबीही कमी करायची पद्धत निघाली कारण काही काहींना फार लांब नको असतं, कॉलर बरोबर ते नेकलेस सारखेच हार पण प्रकार हवे
1: आणि मंगळसूत्राच्या आतमध्ये बसणारे
0: असतात. आता मंगळसूत्रच कॉर्पोरेट मंगळसूत्र इतके आखूड असतात की त्याच्यापेक्षा कमी, त्यामुळे ते वजन कमी जास्त होऊ शकतं. पण प्रकार जो आहे तर पोह्यार हा सिंगल पदरी पोह्यार असतो, श्रीमंत आहार हा 4 पदरी पोह्यारचाच प्रकार पण तो 4 पदरामध्ये असतो, त्यामुळे ते साधारणपणे 3-3.5 लाखात पोह्यार होतो, साधारणपणे 12 लाख रुपयापर्यंत श्रीमंत आहार होतो.
1: बरोबर, आणि त्याच्या पदकांवरचं जे डिझाईन असतं ते पण बदलत असतं.
0: पोह्यावरचं जे पदक असतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या आकृत्या असतात, म्हणजे ज्या पारंपरिक आपल्या आकृत्या आहेत निसर्गाच्या संदर्भात असतील, देवदेवतांच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील तर त्या आकाराप्रमाणे असतात आणि मागे त्याला वाढवण्याकरता लांबी वाढवण्याकरता चेन पुढे मागे करता येते.
1: म्हणजे या सगळ्याचा विचार करून ज्यांना श्रीमंत हार किंवा पोहे हार बनवायचा आहे त्यांनी या सगळ्याची माहिती घेणं गरजेचं आहे
0: आणि त्याप्रमाणात सेव्हिंग करणे.
1: अगदी खरंय मोडक साहेब, स्त्रियांच्या गळ्यातला शोभिवंत अशा सुवर्ण हारांपैकी लक्ष्मीहार आणि पोहेहार यांची आज आपण श्रोत्यांना माहिती दिली त्यासाठी मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतेहो, आता आमच्या कार्यक्रमाची निवेदना.
2: श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं. पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र सकाळचे 8:30 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलानं केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे. ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात

सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष्य केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC नं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष्य केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बिष्णूपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. IPL क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे.
चंदीगढमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला

0: सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 103.9 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी सोलापूर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 8:41 होत आहेत. श्रोते, आता काही मराठी गाण्यांचा आनंद घेऊया. ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी संगीत दिलेलं दामोदर शिरवाळे यांचं गीत. स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: उमेश्वर पाटील। श्रोते हो नक्की ऐका, 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोते हो आजचे काही दिनविशेष जाणून घेऊया। आज आहे 29 मे, आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस। एव्हरेस्ट हिमालयाच्या कुशीत विसावलेलं जगातलं सर्वोच्च शिखर, जगातील गिर्यारोहकांनी त्याचा माथा सर करण्याचं 19व्या शतकापासून पाहिलेलं स्वप्न अखेर 29 मे 1953 रोजी पूर्ण झालं। या दिवशी एडमंड हिलरी आणि शेरपा तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टचा माथा सर केला आणि या घटनेला आज 29 मे रोजी 73 वर्ष पूर्ण झाली।

0: दामोदर शिरवाळे यांचं गीत आपण ऐकलं. प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं, संगीत विठ्ठल शिंदे यांचं होतं. श्रोतेहो आता एक निवेदन.
1: श्रोतेहो, 1895 ते 1919 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर

श्रोतेहो, आज गाना हिरा हिराबाई पडोतेकर यांचा जन्मदिन. 29 मे 1905 रोजी त्यांचा जन्म झाला. ख्याल, ठुमरी, मराठी नाट्यसंगीत, भजन यामध्ये त्यांची गायकी आपल्याला पाहायला मिळते. त्यांना लोकांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत. त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होता. हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचं काम केलं. हिराबाई बडोदेकर यांनी सुवर्ण मंदिर, प्रतिभा, जनाबाई अशा अनेक चित्रपटांमधूनही अभिनय केला. आज त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण आदरांजली आणि त्यांनीच गायलेलं हे गीत आपण ऐकूया.

हिराबाई बडोदेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतो, आज ज्येष्ठ श्रेष्ठ गायक संगीतकार स्नेहल भाटकर यांचा स्मृती दिन. 17 जुलै 1919 मध्ये त्यांचा जन्म झाला. स्नेहल भाटकरांचं नाव उच्चारलं की जुन्या मंडळींना चटकन कभी तन्हाई ओ में यूं ही हमारी याद आएगी हे मुबारक बेगम यांच्या आवाजातलं सदाबहार गीत आठवतंच. पण श्रोते हो, त्यांची मराठी गाणीही अतिशय लोकप्रिय आहेत. स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकूया.

0: काट्याच्या आणीवर बसले तीन गाव, काट्याच्या आणीवर बसले तीन गाव।
1: हे भारूड आपण ऐकलं स्नेहल फाटकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। रचना होती संत ज्ञानेश्वर महाराजांची। श्रोतेहो, स्नेहल भाटकर यांनी गायलेले काही गाणी आपण ऐकणार आहोतच, त्यापूर्वी या जाहिराती। सकाळचे 9

0: associate.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87-88-46-1497.
7: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
8: श्रोतेहो, आज गीतकार गायक स्नेहल भाटकर यांचा स्मृतिनी, तेव्हा त्यांनीच गायलेली गाणी आपण ऐकत आहोत. श्रोतेहो, स्नेहल भाटकर यांनी मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. नीलकमल, सुहागरात, हमारी बेटी, गुनाह, हमारी याद आएगी असे काही त्यांचे चित्रपट सांगता येतील. स्नेहल भाटकर यांचं 29 मे 2007 रोजी निधन झालं. त्यांना आज भावपूर्ण आदरांजली.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: श्रोतो, आता आमच्या कार्यक्रमांची काही निवेदना।

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपी,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य,
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: श्रोते, आज निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता विजय पाटकर यांचा वाढदिवस. विनोदाच्या अचूक टायमिंगला तेवढ्या सशक्त अभिनयाची जोड असणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे विजय पाटकर. श्रोते, आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

त्याचबरोबर आज सुप्रसिद्ध हास्यकवी व्यंगचित्रकार आणि अभिनेते हुल्लड मुरादाबादी यांचा जन्मदिन. व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या हुल्लड मुरादाबादी यांचं सुशील कुमार चड्डा हे खरं नाव. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब मुरादाबाद इथं स्थलांतरित झालं. श्रोते हो, त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि हे गीत आता आपण ऐकूया.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांनी दिलं होतं. श्रोतो, हास्यकवी व्यंगचित्रकार हुल्लड मुरादाबादी यांना हास्यरत्न अॅवॉर्ड, काका हाथरसी पुरस्कार आणि महाकवी निराला सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. देशातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग अशा विविध देशात आपल्या अनेक कार्यक्रमांनी त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली. आज त्यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली. श्रोते, आजचे काही दिनविशेष आणि त्यासोबत मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 होत आहेत.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
2: इयत्ता

0: तिसरी ते बारावी मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
0: संपर्क 87884014497।
2: श्रोतो आता ऐकूया कार्यक्रम खमंग रोजगार।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर।
5: श्रोते हो, हाय, हॅलो, नमस्कार। खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी रेखा
6: आणि मी अश्विनी
5: आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। अश्विनी, माझ्याकडे एक 10-12 जण पाहुणे म्हणून येणार आहे।
6: तू एवढी आनंदात आहेस
5: का? हो, म्हणून जास्त एक्साइटेड आहे। आज मला एवढ्या जास्त क्वांटिटी मध्ये एखादी छान भाजी तू सांगशील का?
6: अगदी अगदी। मला माहिती आहे की तुझ्या टेरेस गार्डन मध्ये आळू आहे, थोडासा बदल करून आज मी तुला आळूचा गरगट्टा किंवा आळूची भाजी सांगू का मग?
5: अरे नक्कीच।
6: तर हे बघ, 4 गड्डे आळू होईल असं बघायचं, म्हणजे एका गड्डीमध्ये बाहेर बाजारात 5-6 पानं असतात।
5: हो, मग एक 25 पानं धरूयात का?
6: अगदी 25 पानं धरूयात। मग या 25 पानांसाठी एक गड्डी आपल्याला चुका लागेल, बरं का रेखा? त्यानंतर एक मुळा लागेल मोठा, खोबऱ्याचे काप लागतील आपल्याला पाववाटी, आणि काजूचे तुकडे लागतील, ठीक आहे, शेंगाचे दाणे पाववाटी लागतील, चण्याची डाळ अर्धी मूठ आणि 10-12 ओल्या मिरच्या लागणार आहेत, थोडीशी सुपारी एवढी चिंच, 3 चमचे काळा मसाला किंवा मग गोडा मसाला, अर्धी वाटी गूळ लागणार आहे, 1 चमचा मेथ्या लागणार आहेत न भिजवलेल्या,
5: बर,
6: कोथिंबीर 2-3 चमचे, डाळीचं पीठ, चवीसाठी मीठ लागणार आहे, आणि फोडणीचं साहित्य आणि प्लस त्याच्यामध्ये जिरे आणि सुकं खोबरं लागणार।
5: बर, थोडस साहित्य जरा जास्तच आहे बर का?
6: तर साहित्य आता थोडस जास्त वाटतंय म्हणल्यावर तुझी रिव्हिजन घ्यायला पाहिजे।
5: हो नक्की।
6: सांग बरं मग।
5: तर साहित्य आपल्याला लागणार आहे आळूच्या 4 गड्ड्या, साधारण 25 आळूची पानं धरूयात।
6: बरोबर।
5: चुका आपल्याला लागणार आहे 1 गड्डा, मुळा आपल्याला लागणार आहे, खोबऱ्याचे काप आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे, काजूचे तुकडे पाववाटी, शेंगादाणे पाववाटी, चण्याची डाळ अर्धी मूठ, 10-12 ओल्या मिरच्या, सुपारी एवढा आपल्याला चिंच लागणार आहे, 3 चमचे काळा मसाला किंवा गोडा मसाला, अर्धी वाटी गूळ आपल्याला लागणार आहे, 1 चमचा मेथ्या अख्ख्या घेणार आहोत आपण,
6: बरोबर,
5: कोथिंबीर 2-3 चमचे, डाळीचं पीठ आपल्याला लागणार आहे, मीठ आणि फोडणीचं साहित्य, आणि त्याचबरोबर जिरं, सुखं खोबरे लागणार।
6: अगदी बरोबर आहे, साहित्य तर तुझ्या लक्षात आलेलंच आहे। आता मी तुला झटपट रेसिपी सांगते। हे बघ रेखा, आळूची पानं स्वच्छ छान धुवायची आणि त्याच्या ज्या देठ्या आहेत त्या सोलून काढायचं सगळं। हे आळू बारीक चिरून घ्यायचं।
5: बर,
6: चुका पण नीट करायचा, धुवून स्वच्छ घ्यायचा आणि चिरायचा। त्यानंतर मुळ्याचे काप करायचे चौकोनी।
5: बर,
6: चण्याची डाळ आणि शेंगाचे दाणे मात्र भिजत घालायचे थोडा वेळ असायचा, बरं का? म्हणजे एक 1/2 तास भिजतील असं बघ।
5: बर,
6: तेल घ्यायचं, त्या तेलावरती तेल गरम झालं की आळू टाकायचा। या आळूच्या 2-3 वाफा आल्या की आळू चांगला घोटून घ्यायचा।
5: बर,
6: आणि मग त्याच्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ आणि भिजवलेले शेंगदाणे घालायचे, पुन्हा चांगली दणदणीत वाफ काढायची, आणि मग त्याच्यामध्ये मुळ्याचे चौकोनी जे काप केलेत ते पण घालायचे।
5: बर,
6: आपण सुपारी एवढी चिंच घेतली होती त्याचा कोळ काढून घ्यायचा त्याचा, आणि तो कोळ पण याच्यामध्ये ऍड करायचा। आता ही आळूची भाजी जी आहे ना रेखा, ती जर तुला पातळ हवी असेल तर मग त्या मानानं तू पाणी घालत राहायचं, बरं का? त्याच्या
5: बर बर,
6: शक्यतो गरम पाणी घातलंस तर उत्तम। सोबत मग आता मीठ, गुळ, गोडा मसाला, काजूचे केलेले तुकडे आणि खोबऱ्याचे उभे केलेले काप याच्यामध्ये घालायचे। काप आहेत ना थोडेसे बारीक करून घ्यायचे, बरं का? नंतर मग याची आणखीन एक दणदणीत वाफ काढून घेतल्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये जे चण्याचं पीठ आपण सांगितलं ना 2-3 चमचे पीठ, ते पाण्यात चांगलं कालवून घ्यायचं, आणि हे चण्याच्या डाळीचं पीठ या भाजीला आता लावायचं। सगळी भाजी एकसारखी करायची आणि पुन्हा एक शेवटची वाफ काढायची।
5: बर,
6: आता ही आळूची भाजी तयार झालीये। आता राहिली आहे छानशी त्याची
5: फोडणी।
6: करेक्ट। तर आता या फोडणीसाठी आपण तेल गरम

0: करूयात, त्याच्यामध्ये सुक्या मेथ्या,
1: बर
0: मेथ्याचे 3-4 दाणे, मिरच्यांचे तुकडे, आणि जरासा जास्त हिंग घालून त्याची मस्त फोडणी करायची, आणि ही फोडणी भाजीला द्यायची.
1: नक्कीच नक्कीच ही भाजी मी ट्राय करणार.
0: आणि मैत्रिणींनो, रेखाबरोबरच तुम्ही सुद्धा तुमच्या पाहुण्यांचं स्वागत या आळूच्या भाजीनं करू शकता. इथंच आपण खमंग रुचकरच्या आजच्या भागामध्ये या रेसिपीसह थांबूयात, पण उद्या नवीन एका रेसिपीसह नवीन भागात भेटूयात. तोपर्यंत मी अश्विनी
1: आणि मी रेखा
0: आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला. श्रोत्यो, आता आमच्या कार्यक्रमाचं एक निवेदन. 1 जून पासून सुरू होणाऱ्या
5: श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
4: श्रोते, आता ऐकूया क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले आहे शैला सरदेशमुख यांनी.

गणेश चतुर्थीला प्रसाद आला. त्यानं गायत्रीला पाहिलं आणि आईला विचारलं, आई आष्टीच्या नाना मुंजेंची मुलगी का ग गायत्री? म्हणजे तू पूर्वी पाहिलंस तिला? ती इथं राहणार? हो का रे? दुपारी प्रसादचे मित्र आले होते. प्रसादनं खोलीतनं मोठ्यांना आवाज दिला, गायत्री, ए गायत्री. जान्हवीबाई आणि कमलबाईंनी चतुर्थीचे मोदक करण्यात गुंतलेल्या होत्या, पण प्रसादची हाक जान्हवीबाईंना आवडली नाही. त्यांच्या कपाळावर आठी पडली. गायत्री प्रसादच्या खोलीत गेली, म्हणाली, काय? 5-6 कप चहा करून आण. गायत्री वळली, थांब. सुटकेसमधून मळक्या कपड्यांचा ढीग काढून गायत्रीला त्यांनी दिला, हे कपडे धुवून टाक. बर. खालच्या मानेनं गायत्री म्हणाली, टेरिकॉटचे आहेत, सवय आहे का कपडे धुवायची? ब्रश न घासायचे? आहे आहे. कपडे घेऊन गायत्री वळली. ती अद्याप खोलीबाहेर नव्हतीच गेली तो त्याच्या मित्रांनी विचारलं, कोण रे? आमच्या खेड्यावरची आहे, मेड सर्वंट. तसंच म्हण, रंग तर एकदम काळा आहे, पण आहे टंच उंचपुरी, सगळं जिथल्या तिथं. सगळी हसली. गायत्री कपडे घेऊन तडक न्हाणी घरात गेली. गायत्री, ए गायत्री. जान्हवीबाईंनी मोदक भरता भरता जोरात आवाज दिला, काय बहिणी? काय करतीयेस? कपडे बुडवतीये प्रसादचे, आणि त्यांनी चहा सांगितलाय 5-6 कप. चहा कुणीही करेल, आणि तू त्याचे कपडेही धुवायची गरज नाहीये. त्याला काय होतं ग हुकूम करायला? जान्हवीबाई गायत्रीलाच रागावून म्हणाल्या. गायत्री नुसती ढिम्म उभी होती. त्याचा सुद्धा जान्हवीबाईंना संत

पळा काय करायचं आणि काय नाही याचं तारतम्य तुला असेलसं वाटलं होतं गायत्री. हे बघ गायत्री, नाहीतर आमच्या घरात तुझा निभाव लागायचा नाही. जानवीबाईंचा नुसता संताप संताप होत होता. गायत्री खाली मान घालून उभी होती. गणपतीचं दर्शन घ्यायला मधुकरराव आले. जानवीबाईंनी मोदक दिले, ते त्यांनी खाल्ले. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलले, मग हळूहळू सुरुवात केली. वासंतीची तब्येत बरी नाही बहिणी. अरे काय होतंय काय तिला? फार अशक्तपणा आलाय. मी येईन हो आज. गायत्रीला 2 दिवस पाठवा, सहज सांगावं तसं मधुकरराव म्हणाले आणि उठले. पण जान्हवीबाईंनी एकदम त्यांना तोडून टाकलं. ते नाही जमायचं हो मधुभाऊजी. का? दुसऱ्याची मुलगी, जोखीम वाटते. अहो प्रश्न फक्त 2 दिवसांचा आहे वहिनी. हे बघा मी डबा पाठवते, हवं तर वासंती मुली इकडच येऊ देत. पण मी म्हणतो असा हट्ट का वहिनी? अहो या घरच्या निवाऱ्याला आलेली मुलगी ती, तिला इकडं तिकडं पाठवणं बरं नाही वाटत. माझ्या घरी पाठवणं म्हणजे इकडं तिकडं का? ते असो, पण ती सुरुवातच नको. दीड दमडीची पोरगी. मधुकररावांचा आवाज चढला. जान्हवीबाई उठूनच गेल्या, तरी ते गुरगुरलेच. मिजास्तर केवढी साली गावी अन्नाला मोताद होती. मधुकरराव तणतणत निघून गेले. गायत्री आळून ऐकत होती आणि इतक्या दिवसात प्रथमच तिच्या डोळ्यात पाणी आलं. मधुकररावांच्याकडे मुलीचा वाढदिवस होता. घरची सगळी जाणार होती. गायत्री एकटी पाळण्यावर झोका घेत होती. गायत्री तू नाही येत? सुनूनं विचारलं. गायत्री काही बोलायच्या आधीच जान्हवीबाई म्हणाल्या, गायत्री नाही येणार. पण का? मी म्हणते म्हणून. जान्हवीबाई रागानं म्हणाल्या. सगळी निघून गेली आणि विश्वास आला. गायत्रीनं झोका थांबवला. विश्वास थबकला. गायत्रीकडे बघून थोडासा हसला आणि वर निघून गेला. पण 5 मिनिटात तो खाली आला. सगळे कुठं गेलेत? वासंती वहिनींच्याकडं. सुन्नू, कमल सगळ्या? हो. नाही, मला चहा हवा होता. आणते ना. गायत्रीनं चहा आणला. अरे अरे तू कशाला? बाई पण तिकडंच गेल्यात आणि मी केला तर काय बिघडतं? विश्वासनं घाईघाईनं चहा संपवला. कब्बशी ठेवायला गेला तर गायत्रीनं हात पुढं केला. विश्वासनं तिच्याजवळ कब्बशी दिली. कमल केव्हा येणार आहे सांगून गेलीये का? नाही. मग काय बोलायचं ते विश्वासला सुचलंच नाही. तो तिथून उठून गेला. गायत्री पाहत राहिली. त्या दिवशी पिऊन तर्र होता आणि आता? गायत्री वर गॅलरीत वाचत होती. अंधार व्हायला आला होता. अंधारात काय वाचतेस? काही नाही. अगं वाचू नको असं मी नाही म्हटलं, दिवा का नाही लावलास असं विचारलं. गायत्रीनं हात जोडले. नमस्कार कुणाला केलास? तुम्ही आता दिवा लावला ना त्याला का? मला नाही माहीत. संध्याकाळचा दिवा उजळला की नकळत हात जोडले जातात. काय वाचत होतीस? पुस्तक. ते तर दिसतच आहे. कुठलं पुस्तक? गायत्रीनं पुस्तक समोर केलं. पण विश्वासनं पुस्तक उघडून बघितलं नाही. पुस्तकावरलं वाचनालयाचं नाव पाहिलं. पुस्तक सुनून ना दिलं? हो. हवं तर मी सुद्धा आणून देईन. नको नको, तुम्ही कशाला? दसरा जवळ आला होता. पंडितरावांच्या दुकानातला माणूस साड्यांचे गठ्ठे घेऊन आला. गायत्री एकटी अंगणात उभी होती. चल ना गायत्री पातळं बघायला, सुनूनं आग्रह केला. मी कशाला ग सुनू? बघ तर नवीन डिझाईन्स आहेत ग. सुनूनं गायत्रीला ओढत ओढत आणलं. कमलबाईंनी जान्हवीबाई साड्या बघत होत्या. ए आई, गायत्रीलाही घे हं, सुनूनं सांगितलं. पण जान्हवीबाईंच्या कपाळावर आठी पडली. गायत्रीला आता कशाला? कमलच्या जुन्या साड्या पुष्कळ आहेत, जान्हवीबाई म्हणाले. सुनूचा चेहरा उतरला. पण गायत्रीचा चेहरा कोरा होता. पंडितरावांचा माणूस गठ्ठा बांधायला लागला तसं सुनूला राहावेना. आई, ए आई, अगं एखादं तरी घे ना गायत्रीला, तिला काय वाटेल? हलकी पातळ यात नाहीच सुनू, पुढल्या वेळी आपण बघू.
सोनू

0: तिचा चेहरा उतरला. पाहिलं तर गायत्री तिथं नव्हतीच. दसऱ्याच्या दिवशी गायत्री कमलबहिणींची साडी नेसली. क्रीम कलरचं सिल्क होतं, जांभळे काठ. कमलबहिणींनी मुद्दाम तिला नेसायला लावली. गायत्री साडी नेसली आणि एकदम वेगळीच दिसायला लागली. तिचा काळा रंग, देवीचे व्रण, सगळं काही लपून गेलं. गायत्री, आज एक सैल वेणी घाल ना.
1: नेहमीसारखा आंबाड नको बे.
0: सुन्नूच्या आग्रहाखातर गायत्रीनं सैलदार शेपटी पाठीवर सोडली. सुन्नूनं तिला आपल्या कानातले रिंग्स दिले.
1: ब्लाऊज तेवढं मॅचिंग नाही बघ गायत्री.
0: असू दे ग, मॅचिंग काय करायचंय. गायत्रीनं पदर अंगभर घेतला. मॅचिंग नसलेला ब्लाऊज आणि काळी पोत पदराआड झाकली गेली. सुन्नू तिला जान्हवीबाईंच्याकडे घेऊन गेली. ए आई, गायत्री बघ ना किती वेगळी दिसतीये. जान्हवीबाईंनी गायत्रीकडे बघितलं. त्यांच्या कपाळावर आठी पडली.
1: काळी पोत वर काढ गायत्री,
0: जान्हवीबाई म्हणाल्या. दसऱ्याला सोनं द्यायला माणसं यायला लागली. दादासाहेबांच्याकडे कुणी आलं होतं. फराळाच्या बशा घेऊन गायत्री गेली. कुणीतरी गायत्रीबद्दल त्यानं विचारलं. नेहमीसारखं दादासाहेब सांगणारच होते. तोच जान्हवीबाई मध्येच घाईघाईने म्हणाल्या,
1: नाना मुंजांची मुलगी, माझ्या मावस बहिणीची मुलगी, बहीण गेली. लग्न झालं पण योग खडतर, महादेव नीट पूजला नाही म्हणायचा. आपल्यालाही एवढ्या पसाऱ्यात एक माणूस जड नाही.
0: ऐकणाऱ्यानं मान हलवली. गायत्री मात्र तिथं थांबलीच नाही. तिच्या डोळ्यात एकसारखं पाणीच यायला लागलं. सुन्नूच्या ते लक्षात आलं. ती तिच्या पाठोपाठ आली. रडतेस गायत्री?
1: छे ग,
0: गायत्री म्हणाली. आणि तिला एकदम रडू कोसळलं. देऊसकरांच्या घरी आल्यापासून असा उमाळा नव्हताच आला. सुन्नूनं तिला रडू दिलं, फक्त खांद्यावर हात ठेवला आणि विश्वासात आला. गायत्री पाठमोरी होती.
1: कमल,
0: त्यानं गायत्रीलाच आवाज दिला. गायत्री एकदम वळली. तिनं डोळे कोरडे केले.
1: पाणी हवंय,
0: बोलता बोलता विश्वास थांबला. त्यानं गायत्रीकडे बघितलं, तिच्या रडलेल्या डोळ्यांकडं.
1: मला वाटलं कमलच साडी तिची.
0: विश्वास पुटपुटला आणि पाणी न पिताच निघून गेला. दुसऱ्या दिवशी गायत्रीनं साडीची नीट घडी केली. कमलबहिणींना त्यांच्या खोलीत नेऊन दिली.
1: अगं साडी परत कशाला केलीस गायत्री?
0: असं कसं? सुन्नूचा हट्ट होता म्हणून नेसले.
1: अगं पण मी साडी तुलाच दिली आहे.
0: नको नको, मला कशाला वहिनी?
1: मला ती साडी लाभी नाही अगं गायत्री.
0: गायत्रीनं चमकून कमलबहिणींच्याकडे बघितलं.
1: मी जेव्हा जेव्हा नेसले तेव्हाचा साडीचा योगच नव्हता.
0: म्हणजे वहिनी?
1: ते पिऊनच आलेत. खरं म्हणजे ही साडी त्यांनीच मला आणली, त्यांच्या पसंतीनं.
0: आणि ती तुम्ही मला देऊन टाकता?
1: पण मी नेसल्यावर त्यांच्या कधी लक्षातच नाही आलं. पण काल तुला साडीवरून कमल म्हणाले, हो ना?
0: त्यावर गायत्री काही बोलली नाही. साडी ठेवते हा वहिनी, एवढंच म्हणाली.
1: मला वाईट वाटेल गायत्री, पण वहिनी मला घेताना अधिक शर्मिंदा वाटेल.
0: मला तो अधिकारही नाही. तुमची उतरलेली साडीच मला शोभेल. दुसऱ्या मिनिटाला गायत्री तिथून निघून गेली.
1: जिन्यात विश्वासनं गायत्रीला अडवलं.
0: म्हणाला,
1: कुठं निघालीस?
0: खाली.
1: घाई आहे?
0: छे, घाई कसली?
1: गायत्री, काल काय झालं होतं ग?
0: कुठं काय?
1: नाही, काल का रडत होतीस?
0: छे, कुठं काय, काहीच तर नाही. गायत्री अंग चोरून खाली निघून गेली. न बोलता विश्वास वर गेला. विहिरीच्या पालीवर बसून गायत्री केस झटकत होती. नाहिलेले मोकळे केस पाठीवर सोडले होते. विश्वास खोलीतून गायत्रीकडेच बघत होता. सुन्नू फुलं तोडत होती.
1: पुरेत का ग गायत्री?
0: आणि थोडी तोड ना.
1: पण मला उशीर होईल ना कॉलेजला. अगं अजून माझं सगळं व्हायचंय.
0: बर, असू दे, मी तोडीन. हा
1: मग मी जाऊ.
0: जा ना. सुन्नू गेली आणि ती जायची वाट बघत असल्यासारखा विश्वास खोलीच्या मागच्या जिन्यात विहिरीजवळ आला.
1: काय करतेस गायत्री?
0: काही नाही. तुझे केस फार सुंदर आहेत. एवढे मोठे केस मी प्रथमच बघतोय. गायत्री गोंधळली. तिला काय बोलावं तेच कळेना.
1: सुनू न

0: दिलेली पुस्तकं वाचून संपली असतील ना? हो, सुन्नू दुसरी आणून देणार आहे ना मला.
1: फक्त सुन्नूच का?
0: म्हणजे? म्हणजे फक्त सुन्नूनच आणलेली पुस्तकं वाचायची असं ठरलंय का?
1: छे छे, असं कसं असेल?
0: तुम्हाला उगाच त्रास.
1: तुझ्याकरता लायब्ररीचं डिपॉझिट वर्गणी सगळं भरून टाकतो, तू हवी ती पुस्तकं आणत जा.
0: गायत्री विश्वासकडे बघतच राहिली.
1: पटत नाही?
0: नाही, तसं नाही काही.
1: मग कसं?
0: मला जाऊ दे, उशीर होतोय. गायत्री आत आली आणि कमलबेनी म्हणाल्या,
1: गायत्री, अगं असे केस मोकळे ठेवून घरभर हिंडू नये बाई.
0: बर. गायत्रीनं ओलेस केस बांधून टाकले.
1: तसं नाही ग, केस फार सुंदर आहेत तुझे, दृष्ट लागेल एखाद्या वेळी.
0: मला आणि दृष्ट?
1: माझ्यासारखीला कुणाची दृष्ट लागणार वहिनी? काय गंमत करता की काय?
0: गायत्री हसत हसत म्हणाली.
1: वहिनी, या केसांची जातच निवडुंगाची.
0: म्हणजे का?
1: म्हणजे काय? काही निगराणी नाही, काही नाही, तरी आपले वाढतातच आहेत माझे केस.
0: गायत्रीला पुन्हा हसू आलं, पण कमल वहिनी हसल्या नाहीत.

0: क्रमशः अभिवाचन आपण ऐकलं.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
0: श्रोतेहो, सकाळचे 9:37 झाली आहेत. आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहोत एफएम बँड 103.9 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: आई शपथ या चित्रपटातलं साधना सरगम यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांनी दिलं होतं.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: चित्रलता या कार्यक्रमात ऐकूया सायली पंकज आणि सोनू निगम यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीत दिलं आहे पंकज पटघन यांनी. चित्रपट क्लासमेट्स.

0: सायली पंकज आणि सोनू निगम यांनी गायलेलं क्लासमेट्स या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात?
4: काय झालं?
2: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंटर आहेच
3: तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: चित्रलता हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:12 झाली आहेत. ऐकूया आर्या आंबेकर यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची रचना. चंद्रमुखी या चित्रपटासाठी संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं, आर्या आंबेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीत दिलेला हा चित्रपट चंद्रमुखी.

0: सैराट या चित्रपटातलं अजय गोगावले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत अजय अतुल यांनी दिलं होतं.
1: थांब, खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
2: ब्रो, ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवी नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
4: कूल रहा.
0: श्रोतो, आता चित्रबेला चित्रलता या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. अजय अतुल यांनी लिहिलेलं आणि संगीत दिलेलं, स्वर अजय गोगावले यांचा. चित्रपट जाऊ द्या ना बाळासाहेब.

अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी निघालेलं जाऊ देना बाळासाहेब या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अजय अतुल यांचं होतं. आणि याबरोबरच चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: चित्रलता हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाले. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाचं.
1: श्रोत्याहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात. ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्या.

0: त्यांचं शहर हो ना। आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर। आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
1: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत। श्रोते, आता ऐकूया CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम।

0: राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
1: मोबाईल 91 72 710 499.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकऱ्यांचे कैवारी माननीय सुरेशजी हसापुरे साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री पद्मसिंह शिवशेट्टी पाटील, उपसरपंच संगदरी.
2: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला बालगीत आपण ऐकूया. शांताराम नांदगावकर यांचं स्वर आणि स्वरसाज, सी रामचंद्र यांचा.
3: मुलांनो, कधी कधी लहान लहान जीव सुद्धा मोठ्या मोठ्या कामाला येतात. कसं ते ऐका. हा,
4: लहान सुद्धा महान असते,

0: केला या थरथर कापणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला. तो म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्या एका घासाचाही नाहीस, चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे, चल चालता हो इथून. सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे?
1: कधी एकदा सिंह अडकला.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 0 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
3: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
4: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं।
3: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी। तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच।
4: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर।
3: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत।
4: मोबाईल 98 50 33 88 07।
5: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट।
6: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
7: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।
8: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात ऐकूया एकच प्याला या नाटकातलं पद पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
0: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून। वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
3: मराठी गाणी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचे 11:15 झाली आहेत। ऐकूया नाग देशपांडे यांचं गीत अमेय दाते यांनी गायलेलं।

0: अमेय दाते यांनी गायलेलं नाघ देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
4: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोतेहो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. उषा मंगेशकर, चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं झुंज या चित्रपटासाठी संगीत राम कदम यांनी दिलं आहे.

कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू अग बेडे कशी वाया गेलीस तू अग बेडे कशी वाया गेली

उषा मंगेशकर, चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं झुंज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांनी दिलं होतं. आणि याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:31 होत आहेत. श्रोते, आता थोड्याच वेळात

0: हिंदी गाणी ऐकणार आहोत, त्यापूर्वी जाहिराती।
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।

0: जगजीत सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकली.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
4: अरुण नरखेडकर अंदर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर।
2: मोबाईल 93-72-707-100।
4: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता कतील शिफाई यांची गझल आपण ऐकूया।

0: श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, आहा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
0: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315156।
4: आपली

0: पंकजुदास यांनी गायलेली गझल आपण ऐकली.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा.

0: 156.
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
2: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
2: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
1: संपर्क 87400304008.
0: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
3: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 9205994290.
3: वेळ सकाळी 10:30 ते 8.
4: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
5: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
4: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
5: अय्या खरं?
4: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
6: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर. यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोडवर. मोबाईल 9822189538.
7: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
8: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
7: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579790940.
9: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
10: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
9: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
10: दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
11: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
0: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
12: आशिकी 2 या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहोत. अरिजित सिंग यांनी गायलेलं मिथुन यांचं.

0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स,
1: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
1: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
0: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99221117725।
1: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
2: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
3: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96 37 91 22 88।
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
4: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय।
5: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात।
6: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर।
5: मोबाईल 93-72-14-44-34।
0: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
1: संपर्क 87-88-46-14-97।
7: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
8: मोबाईल 77-19-92-22-55।
0: प्रवेश प्रवेश प्रवेश।
1: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू। DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी।
0: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू।
1: ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणं सुरू।
0: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर।
1: मोबाईल 860-58-33-499 किंवा 72-190-63-953।
9: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्ग उपचार केंद्र अकोलेकाटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94-218-760-55।

श्रोतेहो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी पंडित बिरजू महाराज आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं सिद्धार्थ गरिमा यांचं बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं गीत ऐकूया. संगीत आहे शैल प्रितेश यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. दुपारचे 12 वाजता 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. सुरुवातीला वनिता मंडळ.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला, त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत. बरं, ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही, हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून

घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडे वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या स्वरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचन संस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम

0: परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनी डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळातर्फे मी आपले स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहेत, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्वे होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहिती आहे की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात. परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्व जे आहे जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळ ग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकलल्या जातं. जठरामध्ये एक छोटीशी आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो. तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे. महत्वाचा जो भाग आहे तो लहान आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मलविसर्जन होतं. जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅनक्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे ज्याला आपण लिव्हर म्हणतो तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅनक्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाईम्स जे आहेत तर ते पॅनक्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
0: अगदी अगदी. खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
1: प्रामुख्याने जर बघायला गेलं आपण तर अपचन, ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो, वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
0: बरोबर. मॅडम, असं म्हटलं जातं बघा, आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
1: अपचन ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो ही सामान्य समस्या आहे. आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे आणि अन्नाचे पचन नीट होत नाही आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं अशा समस्या उद्भवतात. त्याला आपण म्हणतो अपचन.
0: याची लक्षणं

0: तुम्ही जी सांगितली तेच का ढेकर वगैरे येणं तसं
1: त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्लं जातं, कुठल्याही वेळी खाल्लं जातं, त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
2: तोंड चालूच असतं,
1: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इनडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
2: थंड पाणी म्हणजे
1: फ्रीजचं जे वॉटर आहे तर ते
2: पिल्याने
1: अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे. तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपाणी घालणाऱ्या असतात आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ उलटीही होते आणि भूक मंदावते.
2: बरोबर.
1: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
2: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
1: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात, आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे, ज्याच्यामध्ये सेंधव मीठ ज्याला म्हणतो आपण शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं पिऊ शकतो किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडंसं आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
2: त्याचा लेप
1: लावायचा, त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला
2: बरोबर या गोष्टी होऊच नाही
1: हो तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा. त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं. की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच पोट भरून घ्यावं. परंतु मग मधल्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
2: आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
1: अगदी अगदी बरोबर.
2: त्यावर काय सांगाल तुम्ही?
1: खावं परंतु प्रमाणामध्ये खावं आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
2: मॅडम, ही एक सर्वात महत्वाचा ऍसिडिटी म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो. तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
1: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडा

0: असा नाश्ता ज्याला म्हणतो निहारी ज्याला म्हणतो आपण ती घेणं आवश्यक असतं, ते न घेता आपण चहा पित असतो. सकाळी सकाळी तीन चार कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी साडेबारा एक दीडला करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्याने ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ, आजकाल जंक फूडचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे. तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यासाठी कारणीभूत आहेत. आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते ज्याला आपण म्हणतो, पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण एक चमच्यावर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कुणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग घेऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं. त्याच्यामागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर बदल केला ना तर निश्चितच आपल्याला 50-60% फायदा होतो.
1: अगदी मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. तर अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारण आहे की दूषित अन्न आणि दूषित पाणी. की आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं, किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
1: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात, त्याच्यामध्ये अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात. तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मुलं असो किंवा मोठी

0: असो तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्व घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात, कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या डाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट पावडर, तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पीत राहावं की जेणेकरून
1: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORSचं इलेक्ट्रोलाइट ज्याला म्हणतो आपण. तर ते जे आहे ते थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
1: छान. आणखी मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात. वायू तयार होतो तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
0: गॅस जो आहे मघाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे अन्न जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो, नाही तर मग गुदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरातून. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की प्रचंड वेदना होतात त्याने. बऱ्याच लोकांना तर इतका त्रास होतो की त्यांना म्हणजे अगदी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट देखील करावं लागतं. तर त्यासाठी करावं असं की रात्रीचं जे आपण म्हणतो ना की जड अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळेला, तळलेले पदार्थ म्हणा, नॉनव्हेज म्हणा, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या रात्री खाऊ नये. रात्री ज्या आहे तर ते हलका जो आहार आहे तर तो घ्यावा. दिवसाचं जेवण आहे तेही लवकर संपवावं. रात्रीचं जेवणही साधारणतः आहे 6 आधी करावं. चहाचं प्रमाण कमी करावं. दिवसा झोपणं टाळावं. जीवनशैली थोडीशी जी आहे तर आपण तरी सुधारावी की फास्ट फूड घेऊ नये, जंक फूड घेऊ नये की जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तर हा त्रास आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यासाठी ओवा आणि सिंधी मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा जर गॅसेसचा जर कोणाला त्रास असेल तर जेवण झाल्याच्या नंतर जर आपण सवयच लावून घेतली की ज्याला आपण मुखवास म्हणतो आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, तर त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की अन्न खाल्ल्याच्या नंतर ते पाचन करण्यासाठी म्हणून तो मुखवास असतो.
1: बरोबर.
0: तर आपण तो मुखवास जर पावसाळ्यामध्ये जर आपण जेवण झाल्याच्या नंतर घेतला, बडीशोप असू द्यात, त्यानंतर ओवा असू द्यात, तर त्यानेही या ज्या तक्रारी आहेत तर या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात.
1: मॅडम, एक आणखीन आजार आहे अमांश, म्हणजे त्याला डिसेंट्री पण आपण म्हणू शकतो. तर मॅडम, हा जो तुम्ही अमांश आणि याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं की जुलाब होणं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का?
0: हो, नक्कीच. जुलाब म्हणजे काय होतं की आपण जसं बघितलं की पातळ जुलाब लागतात ज्याला आपण डायरिया असं म्हणतो. कारण अमांशमध्ये काय होतं की जुलाबासोबतच ना म्युकस मिश्रित शौच ज्याला म्हणतो आपण तर ते बाहेर पडतं. चिकट चिकट शी होते ज्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो असं. आणि त्याला कधी कधी ना रक्तही त्यातनं बाहेर पडतं, त्याला रक्त अतिसार असंही म्हणतो.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे ना हा एक ज्याला म्हणतो आपण की एक गंभीर आजार आहे. ते आतड्यांचं एक गंभीर प्रकारचं एक इन्फेक्शन असतं, ते संसर्ग असतो तो की जो बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, ज्याला अमीबा नावाचा एक विषाणू असतो, अमीबियासिस ज्याला म्हणतात याला, किंवा क्रुमिनमुळेही हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जुलाब जितका आपण म्हणजे सहजगीतेने घेऊ शकतो तितक्या सहजतेने याला घेता येत नाही.
1: बापरे.
0: कारण याच्यानंतर शरीरावर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
1: पेशंट साधारण कुठल्या समस्या उद्भवू शकतात याच्यामुळे?
0: याच्यामध्ये होतं असं की अमिबियासिसमुळे जे जुलाब होतो तर त्यातनं कधी कधी रक्तही बाहेर पडतं आणि शरीरातून पाणी तर कमी होतंच होतं, परंतु मग रक्तही बाहेर यायला लागतं, सतत तुम्हाला म्हणजे

0: शौचास जावं लागतं, थकवा येतो, शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं, आणि जर आपण दुर्लक्ष केलं तर पेशंट बेशुद्धही पडू शकतो डिहायड्रेशनमुळे ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होतं असं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि वेळीच ज्याला म्हणतो आपण की ते कंट्रोलमध्ये आणणंही गरजेचं असतं.
1: तर मग हा आजार वाढतो कसं काय?
0: हा आजार जो आहे तर हा दूषित अन्न आणि दूषित पाणी मुख्य त्याचं कारण आहे की यामुळे हा आजार वाढतो. आणि जे बॅक्टेरियल संक्रमण जे म्हणतो आपण अमिबियासिस अमिबा नावाचा जो विषाणू असतो तर त्याचं जे संक्रमण आहे तर ते त्यानंतर स्वच्छतेचा जर अभाव असेल तर जसं हात न धुताच जर आपण घेत असोत किंवा बाहेर जर आपण म्हणजे जेवण करतोय हॉटेल्समध्ये वगैरे तर जेवण जी बनवणारी जी लोकं असतात वाढणारी जी लोकं असतात तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यातल्या एखाद्याला जर हा त्रास असेल आणि हात न स्वच्छ धुता त्यानेच जर ते अन्न बनवलं किंवा त्यानेच जर ते अन्न वाढलं तर यातूनही हा आजार होऊ शकतो उद्भवू शकतो.
1: मॅडम आणखीन एक आहे पोटाचा त्रास जाणवतो त्याच्यामुळे आणि हा बहुतेक लहान मुलांमध्ये जास्त आढळतो की लहान मुलांच्या शौचाद्वारे कृमी बाहेर पडतात तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो नक्कीच कृमीचं प्रमाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं असतं. कारण आपण ज्याला म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये वाढणारी ही लपलेली समस्या म्हणतो आम्ही त्याला. कारण हा आजार असा असतो की हा दिसून येत नाही असा जसं आपण म्हणतो की जुलाब आहे उलट्या आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते दिसून येतात परंतु कृमिरोग जर झालेला असेल कृमी संसर्ग जर झालेला असेल तर हा दिसून येत नाही. तर कृमिरोगामध्ये होतं काय की पोटामध्ये जे आहे ना परजीवी जंतू निर्माण होतात ज्याला वर्म्स असं म्हणतो आपण आणि त्याचा शरीरावरती तर नक्कीच परिणाम होतो. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलं याचं जे असतं ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं परंतु असं होतं की प्रौढांमध्येही आजकाल ना हे प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जे आहे तर दूषित अन्न किंवा पाणी जर आपण सेवन केलं तर त्यामुळे हा जो आहे आजार वाढतो. फळभाज्या जर व्यवस्थित आपण धुवून खाल्ल्या नाहीत त्यानंतर फळांवर असलेली माती त्याच्यानंतर कृमीचे अंडे हे जर आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केले नाहीत किंवा हात न धुता जेवण घेतलं किंवा जेवण तयार केलं नखं कापली नाहीत तर त्यामुळे हा आजार अशा प्रकारे होऊ शकतो की जसं आणि याचं लक्षण असं आहे की लहान मुलांमध्ये ना गुदभागी खाज येते सतत त्यानंतर भूक असते खातात खूप मुलं पण आपण म्हणतो की हा याचं अन्न म्हणजे जेवण चांगलं आहे आहार चांगला आहे पण याला अन्नच लागत नाही शरीराला तर अशा वेळेस मग ती कृमी असण्याची शक्यता असते. त्यानंतर पोट फुगलेलं असतं पोट दुखतं चिडचिडेपणा होतो रात्री झोपीमध्ये ना मुलं दात खातात आपण असं म्हणतो तर अशा वेळेस कृमी झाल्याची शक्यता असते. मोठ्या माणसांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अपचन गॅस त्याच्यानंतर पोटदुखी थकवा येणे अशक्तपणा येणे कधी कधी ना त्वचेवरती पुरळ पण येते सूज पण येते तर ही कृमीची लक्षणं असू शकतात. त्याच्यावरती ना आपण घरगुती उपाय जर म्हटलं तर त्याला कृमिघ्नवटी म्हणून आहेत आयुर्वेदिक गोळ्या त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. हळद आणि गुळ 7 दिवस रोज आपण 1 चमचा घेऊ शकतो.
1: बरं
0: आणि लसूण जो आहे तो दुधात उकळूनही घेऊ शकतो. तसं म्हणतात की जर लसूण आपण दुधात उकळून घेतला कप्पर दुधामध्ये लसूण टाकून उकळून घेतला तर तोही कृमी नष्ट करणारा घरगुती साधा सोपा उपाय. आणि याच्यामध्ये पथ्य अशी असतात की ना गोड पदार्थ कृमींना वाढवतात त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं जर असा जर त्रास कुणाला जाणवला तर. आणि नियमित 6 महिन्यांनी ना कृमीनाशक औषधं मुलांना किंवा मोठ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हा त्रास बऱ्यापैकी जो आहे तर तो कमी होऊ शकतो.
1: आणि आपल्या पोटांचे आजार पचन संस्थेशी निगडीत जे आजार आहेत ते वरवरून आपल्याला जरी साधे सोपे वाटत असले तरी त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात या संदर्भात तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय. आणि वेळीच उपाययोजना करणं घरगुती जर उपायांनी त्याचा उपयोग होत नसला तर डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक आजाराला गंभीरतेनं घेणं
0: खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर अगदी बरोबर.
1: मैत्रिणींनो आहार विहारातील बदल केला तर नक्कीच आपण पोटाच्या आणि पचन संस्थेच्या तक्रारींपासून बचाव करू शकतो हे मात्र नक्की. डॉक्टर वैशाली तौर मॅडम आपण स्टुडिओत आलात आणि आपल्या मैत्रिणींसाठी पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील

घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आपल्याला माहितच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणार असतं ते. तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत. मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ, लिंबाचा रस, मीठ, मिरी पूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं.

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट.
1: कथेचं नाव आहे टाइम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगानं निघाली. जेव्हा गाडी थांबवली तेव्हा लक्षात आलं की ती आईच्या घरी पोहोचली होती. आता आई रागवणार, अशा वेळी एकटीनं भटकत जाऊ नकोस असं तिनं कितीतरी वेळा सांगितलं होतं मला. काय करू, आज जाऊ का नको? पण आता जायलाच लागेल, कारण आतापर्यंत आईनं गाडीचा आवाज ऐकला असेल आणि कदाचित खिडकीतून बघितलं देखील असेल मला. आत गेल्याबरोबर आई म्हणाली, या आता यावेळी कुणीकडं आलीस? अग आई, इथूनच जात होते. म्हटलं सहजच डोकावूया, काय चाललंय तुझं, तब्येत काय म्हणते? आई म्हणाली, मी ठीक आहे, तुझंच काय चाललंय ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारख्या अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ते नेहमीसाठी लक्षात राहणारी. शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरीरीनं भाग घ्यायची. त्यामुळं सर मॅडम सुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळ ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभाव सुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी

मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची. बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही नाही म्हणायचे नाहीत. पटकन फीसचे पैसे द्यायचे शिकायला, मग ते काहीही असो त्यांचा कधीच विरोध नसायचा. मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरी चढत मी दहावीत चांगल्या मार्क्सने पास झाली. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनंही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, मला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा माझा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली. तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिली नव्हती. किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरतेशेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही 4 मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं आम्ही चौघी पुण्याला आलो, कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाली. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली, अगं वृंदा, 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई, त्यात विशेष असं काय आहे, ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं होतं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही हो, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेले तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला. तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही माझ्या मनात नव्हतं, पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंधन नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंस वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची. पण मी आपली माझ्याच धुंदीत सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली. आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमाननंही तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली. जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आईबाबा, ताई, भाऊजी सगळेच आले. घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदा बाळा,
प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते.

कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली आहे. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ अजून किती छान दिसते, तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही, का सतत काम एक काम. मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर. जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं. हादरलेच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही अडून अडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही, आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली, तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला निहाळलं, तेव्हा माझं मलाही जाणवलं. तो चार माता राहिला नाही, आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना, अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं, कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणी घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा, कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतो. मग मीच रात्री जेवण करताना आईबाबांना म्हटलं की मी लग्नाला तयार आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरुवात करा. तसं आई म्हणाली, फार उशीर केलास ग, तिशी उलटली तुझी, आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण नाही येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आई वडील, काका, मामा, आत्या, मावशी, काकू स्वतः विचारायला यायची. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर, मुंबई, दिल्ली अशा महानगरात गलिलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग. शेवटी आम्ही तुला विचारणंच सोडलं. आईनं एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं. पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मीही खूप हुशार चुणूकदार होती, आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच. माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं, पण आईची काय किंवा आमची काय, कुठली हौस मौज होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले, बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं, सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाहीत,

त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना मनवायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचाच जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले, पण तिची

खूप प्रयत्न केले, पण तिची बौद्धिक झेपही नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तू मात्र महत्वाकांक्षी होतीस, म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस. पण महत्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर, जोडीदार, लग्न या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस, भानावर आलीस, तेव्हा जरा काय, फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता, म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आईवडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटले, बरा वाटला. अनाथ होता, त्यामुळे नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता. त्याला पुण्यालाच नोकरी होती, अनाथ असल्यामुळं घरदार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आई बाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आई बाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही. तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि 2 साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं. असं वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची. असं वाटायचं मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं, काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढत सुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलेच. त्याची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची. तो काम तर सोडा, मित्र ओळखीचे कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला खूप उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळं तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मला हे असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेली आणि साधारणपणे त्याने त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या 1/2 तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. 1/2 तास झाला, 1/4 तास झाला, 1 तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही. पण 1.25 ते 1.5 तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही. म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे, जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे, करा लेको हो, मस्त मजा करा. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं. तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे हे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते
आणि कबूलही केले नसते.

मग मी शेजार पाजारचे दोघे तिघे जण आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच. दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडे रागानं पाहिलं. थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं. मी सुन्न होऊन घरी नुसता बसून असायचो. मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ते निघून जायचे. माझा इतका संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस आणि शिवाय 4 छंदीफंदी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माच करतोयस, मजा करतोयस, माझ्याशीच खोटं बोलून लाज नाही वाटत तुला? मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं. ते अजूनच खचले. मी आईला समजावलं. म्हटलं, अगं, असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा. एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आईबाबा पुण्याला आले पण ते माझ्या घरी राहत नाहीत. त्यांनी वेगळं घर घेतलं. कारण घटस्फोट झाला तरी तो लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो. आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं. कदाचित योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झालीये ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाली.

छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. बरेच मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाराजवळ पोहोचलं होतं. इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं. जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला. भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने

हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 69 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा टी ट्वेंटी सामना उद्या ब्रिस्टल इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडबरोबर टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. 1:40 आणि 20 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला समाजवादी नेते मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. पत्रकारांसाठी दर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण बंदर क्षेत्रातली प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
2: जिल्ह्यात न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारतोय. समुद्र तळाशी स्थापित केलेल्या निवृत्त युद्धनौका INS गुलजार मध्ये हा प्रकल्प साकारणार आहे. संपूर्ण भारतातला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरार ओला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलजारला अलीकडेच न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आलं. गेले 9 महिने गुलजार विजयदुर्ग बंदरात होती. तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते यांना कोकणवासियांकडून मोठा सन्मान मिळणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं

0: नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण तयार झालं असून रेल्वे प्रवासी संघटना आणि केआरसी युनियनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ओरोस इथल्या पोलीस कवायत मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. राष्ट्रीय जनगणनेला 1 मे पासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करत जिल्ह्यातल्या जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं महसुली गाव ठरलंय. जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आलंय. मूठ गावात 39 घर आणि 43 कुटुंबांचा समावेश असून गावची लोकसंख्या 144 आहे. गावातल्या सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान स्वगणना 2027 अभियानात वाबवे वैभववाडी नगरपंचायतीनं उल्लेखनीय आणि देदीप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं पहिलं शहर होण्याचा मान मिळवलाय. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. भविष्यात पेंडिंग दाखल्यांची आकडेवारी ही शून्य असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातल्या पत्रकारांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या दर्पण या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, राज्य परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, पदाधिकारी, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारांचं स्नेहसंमेलन देखील उत्साहात संपन्न झालं. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. तसे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान यंदाच्या पर्यटन हंगामात 5 लाखहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: गोल्डन टेम्पल में और उसके आसपास काफी घूमे हैं. वहां पर अमृतसरी नान और लस्सी भी पी है. वहां का पापड़ बढ़िया भी, क्या बात है, स्वाद आ जाता है. बिल्कुल, अमृतसरी नान वहां का बहुत ही स्वादिष्ट है. राजस्थान के उदयपुर जिले में बड़ा बाजार है जहां हस्तशिल्प, अच्छी डिजाइन की मोजड़ियां, सांगानेरी प्रिंट के कपड़े, लकड़ी से निर्मित वस्तुएं भी मिलती है. हमारे एक और साथी हमें लिखते हैं कि हमारे शहर कटक में चांदी की महीन कारीगरी की जाती है, तारकशी इसे कहते हैं शायद, और लोग दूर से चांदी के कोणार्क चक्र आदि महीन वस्तुएं खरीदते हैं. दूर से आते हैं और ये वस्तुएं यहाँ से खरीद के जाते हैं. साथ ही हमारे एक और साथी ने लिखा है कि कुछ समय पहले वे नैनीताल गए थे और वहाँ के मशहूर मार्केट माल रोड, बड़ा बाजार, भोटिया मार्केट से गरम स्वेटर, बैग्स, बैंगल्स और शोपीस खरीदे थे. बहुत भीड़ वाला मार्केट था वो. इटारसी में भी एक मार्केट है, बाजार है, जिसे पटवा बाजार कहा जाता है शायद, अगर मैं सही से इसे बता पा रही हूं तो. और यहां पर शादी के काफी सारे सामान मिलते हैं, शादी की शॉपिंग की जाती है और श्रृंगार का भी काफी कुछ सामान मिलता है. ऐसे ही भोपाल में गौहर महल है जहां पर लगभग पूरे साल हैंडलूम और हैंडीक्राफ्ट से संबंधित क्राफ्ट्समैन को प्रोत्साहन देने के लिए मेला लगाया जाता है और ये जगह तालाब के पास होने से बहुत ही सुंदर है. ऐसे ही पीपली गांव जो कि पूरी जिले में है, वहां पर भी काफ़ी प्रसिद्ध रंगीन छतरियां, गृह सज्जा का सामान और कैनोपी

शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये

0: कोणाच हवं?
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94 to 106%.

0: इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है।
1: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। ते आज मुंबईत मुंबई टेक वीक 2026च्या उद्घाटन प्रसंगी मुलाखतीत बोलत होते। मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले। मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे। शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली। या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले। नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते। आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले। पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले। एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे। आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती, मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते। त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं। देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला। वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं। जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत। जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली। तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले। चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे। रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत। ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले। ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, आयडी पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे। या कारवाईत

0: डिजिटल उपकरण कागदपत्र आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती एस पी सी नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काहीही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दिखाई नहीं देता इसलिए मैं कभी नहीं जाती बाहर.
2: अच्छा.
1: घर का खाना बनाना, बच्ची को स्कूल भेजना, पेशेंट देखना, काम करते करते ये सुनती भी हूँ और काम भी करती हूँ.
2: आपकी बच्ची कितनी बड़ी है?
1: मेरी बच्ची अभी 8 साल की है.
2: तो फिर तो बड़ी मुश्किल होती होगी आपको उसे भी संभालने के लिए.
1: नहीं, मुझे कुछ मुश्किल नहीं होती. अंदर से मुझे बहुत सारी निसर्ग ने शक्ति दी है. बीच में ही ऐसे अंदर तो आने के बाद कोई भी ऐसे ही हो जाता, लेकिन मैं अपने हिम्मत से खड़ी हुई और मैंने 2 साल की बच्ची अडॉप्ट की.
2: प्रेरणा जी, आपका जो नाम है आप इसे सार्थक कर रही हैं. आप बहुत सारे लोगों के लिए प्रेरणा बन रही हैं और हमें भी बहुत अच्छा लगा आपके बारे में जानकर, आपकी कहानी सुनकर. अब ये बताइए कि आप कौन सा गीत आज सुनना चाहती हैं?
1: मेरे बच्चे को बहुत अच्छा लगता है यादों की बारात का, चुरा लिया है मैंने ये दिल को.
2: आपको सुनवाते हैं यादों की बारात फिल्म का ये गीत.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीसह हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला। आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम।

श्रोताहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया टू स्टेट्स या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपदा यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत आहे शंकर अहसान लॉय यांचं.

ब्लू स्टेट्स या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया काय पोचे या चित्रपटासाठी अमित त्रिवेदी आणि मोहन कनन यांनी गायलेलं गीत. रचना आहे स्वानंद किरकिरे यांची तर संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं.

चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर। दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळं इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर। सोलापूरची नाट्यगाथा।

श्रोत्यांनो, कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात ये जवानी है दिवानी या चित्रपटासाठी श्रीराम आणि शिल्पा राव यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं.

स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायला होतं सलीम मर्चंट आणि नीती मोहन यांनी. रचना होती अन्विता दत्त यांची, तर संगीत होतं विशाल शेखर यांचं. हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात भारत या चित्रपटातलं गीत अभिजित श्रीवास्तव यांच्या स्वरात. रचना आहे इर्शाद कामिल यांची, तर संगीत आहे विशाल शेखर यांचं.

श्रोते हो, आशिकी टू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अरिजित सिंग आणि पलक मुच्छल यांच्या स्वरात. संगीत होतं जीत गांगुली यांचं. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा खास युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मित्रांनो, आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशाला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती. आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, हे गाणं ऐकलं की आपल्या मातीचा सुगंध आजूबाजूला आणि मनात देखील दूरपर्यंत दरवळतो. मित्रांनो, स्वदेशी दिन हा फक्त एक दिवस नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्याची एक प्रेरणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 29 मे हाच दिवस आपण स्वदेशी दिवस म्हणून का ओळखतो? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 29 मे 1906 रोजी कलकत्ता टाउन हॉलमध्ये ठराव झाला की परदेशी माल नको, स्वदेशीच हवा. रवींद्रनाथ टागोर, बिपिनचंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावनेचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे 4 खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं, ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं स्वदेशी भाषा, सगळी कामं बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 चा स्वदेशी आणि 2026 चा स्वदेशी सेम आहे का? तर 1906 चा युथ हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला. आणि आजचा हा युथ स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपल्या महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणांनी व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत, कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करत आहे तर कोणी पर्यावरण पूरक उत्पादनं देखील तयार करत आहेत आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांग

सांगतो, आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात, जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे. आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत एक छोटंसं पण महत्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक कलाकार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण. चला तर आजपासून अभिमानाने म्हणूया की स्वदेशी स्वीकारू आणि आत्मनिर्भर भारत घडवू.

तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या उत्साहाबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।

श्रोते हो, आता एक महत्वाचं निवेदन. आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत. दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दिवाने, हद कर दिया आपने आणि हमारा दिल आपके पास है. या 5 चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS करू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41. तेव्हा नक्की सहभागी व्हा आज रात्री ठीक 10 वाजता गुजारिश या कार्यक्रमात.

श्रोतो, आज संध्याकाळी ठीक 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात अडसाली ऊस लागवड तंत्र याविषयी कृषीभूषण ब्रह्मदेव सरडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद ऐकायला विसरू नका. त्यानंतर रात्री ठीक 9 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिका प्राध्यापक डॉ तेजस्विनी कांबळे यांची अश्विनी वाघमोड यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1984 8486 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर।
3: संपर्क 87 88 46 14 97।
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
5: श्रोत्या आता आनंद घेऊया मराठी मिष्ट गीतांचा। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मराठी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात बहिणाबाई चौधरी यांची रचना. गायली आहे उत्तरा केळकर यांनी, तर संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात.

0: खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोता हो मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया वसंत सावंत यांचं भावगीत, गायलं आणि संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी।

श्रोत्यांनो, मराठी मिश्र गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता एक महत्वाचं निवेदन. आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणारा गुजारिश या SMS बेस्ट हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत. दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दीवाने, हद कर दी आपने आणि हमारा दिल आपके पास है. श्रोत्यांनो, या 5ही चित्रपटातील तुम्हाला आवडणारी गाणी आम्हाला SMS द्वारे तुम्ही सांगू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41. तेव्हा लवकरात लवकर SMS करा आणि कळवा तुमच्या मनातली गाणी आम्हाला. आणि ऐकायला विसरू नका आज रात्री ठीक 10 वाजता गुजारिश हा तुमच्या मनपसंतीचा कार्यक्रम.

मराठी विश्व गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सवाल माझा ऐका या चित्रपटातली ही धडाकेबाज लावणी सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात. रचना आहे जगदीश खेबुडकर यांची तर संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: वरीत धोक्याच ग थोळाव वरीत धोक्याच
1: बाई तळाव

ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

श्रोतेहो, आज स्वदेशी दिन आहे आणि स्वदेशीचा विषय निघाल्यावर आपल्या सोलापूरच्या चादरीचा उल्लेख तर झालाच पाहिजे. श्रोतेहो, आपल्या सोलापुरी चादरीला भारत सरकारकडून जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. म्हणजेच ही जगप्रसिद्ध चादर फक्त आपल्या सोलापुरातच तयार होऊ शकते. आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपल्या अस्सल स्थानिक वैभवाचा अभिमान बाळगूया आणि लोकल फॉर व्होकल बनूया. स्वदेशी दिनाच्या तुम्हा सर्व

0: ভাবনা, খুব খুব শুভেচ্ছা। FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत।
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस,
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात, काय झालं?
2: फीस अटेन्शन,
3: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

0: टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े। कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडून चांगला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर।
4: श्रोतेहो, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे आपण रात्री 10 वाजता प्रसारित करत असतो तुमच्या मनपसंतीचा कार्यक्रम अर्थात गुजारिश। गुजारिश या SMS बेस्ड हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दीवाने, हद कर दी आपने, हमारा दिल आपके पास है। या 5 चित्रपटातील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी आम्हाला SMS द्वारे सांगू शकता। SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94-22-65-17-41। तेव्हा आज रात्री ठीक 10 वाजता सहभागी व्हायला विसरू नका गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात। आता आनंद घेऊयात हिंदी मिश्र गीतांचा। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात गुलजार यांची गझल, गायली आणि संगीतबद्ध केली आहे जगजीत सिंग यांनी।

श्रोता गुलजार यांची गझल आपण ऐकली जगजीत सिंग यांच्या स्वरात. हिंदी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातलं हे गीत, गायलंय आणि संगीतबद्ध केलंय ललित यांनी.

0: खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 00 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर

0: सगळ्यांनाच आवडतं.
1: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
0: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
1: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
1: अरुण नरखेडकर अनगर.
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. श्रोतेहो, हिंदी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया कुछ खुश होता या चित्रपटासाठी उदित नारायण, अल्का याग्निक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
5: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
6: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
5: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
6: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम.
5: संपर्क 87400034008.
7: जाहीर निमंत्रण. 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड, माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय. नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भटकुळकी सर, मोबाईल 72190-99-55 आणि 98-90-948-388.
8: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
9: लाहोटी साडी, चाटी गल्ली सोलापूर.
10: हिंदी मिश्र गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया साथी आया चित्रपटातलं गीत के आणि शान यांच्या स्वरात. रचना हे गुलझार यांची तर संगीत आहे ए आर रहमान यांचं.

श्रोत्या या गीताबरोबरच हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दीवाने, हद कर दिया आपने आणि हमारा दिल आपके पास है. या 5 चित्रपटातील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी आम्हाला SMS द्वारे सांगू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94-22-65-17-41. श्रोतो, संध्याकाळचे 6:58 होतात. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स

हे सुमारे 1100 अंकांची घसरण आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 च्या दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक

0: डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एलनिनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 साठी आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ऍपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ऍपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबकनाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं. तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमागदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या एनडीएच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1,100 अंकांची घसरण आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्र सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

0: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकऱ्यांचे कैवारी माननीय सुरेशजी हसापुरे साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री पद्मसिंह शिवशेट्टी पाटील उपसरपंच संगदरी. मोहोळ तालुक्यातील नरखेड इथं अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह निमित्त शनिवारी 30 मे रोजी रात्री 8 वाजता तुका जातो वैकुंठाला या 3 अंकी हृदय स्पर्शी नाटकाचं आयोजन केलंय. सादर करते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंडळ सोहळे. लेखन हरिभक्त परायण प्राध्यापक बाळासाहेब चटे सर यांचं आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन नरखेडच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
1: अग बाई बाई बाई वैतागले का बाई या दारूला.
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
3: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
4: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
4: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 87 88 46 14 97.
5: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
6: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
5: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
6: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.

0: श्रोतेहो आता ऐकूयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:15 निवृत्त विशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 7:30 गावकरी मंडळ हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत अडसाली ऊस लागवड तंत्र याविषयी कृषी भूषण ब्रह्मदेव सरडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सोमेश्वर पाटील. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री 8:15 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. रात्री ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री ठीक 9:00 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चरित्र कथन मालिका. प्राध्यापक डॉ तेजस्विनी कांबळे यांची अश्विनी वाघमोळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. रात्री ठीक 9:30 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आम्ही ते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि त्यानंतर रात्री ठीक 10:00 गुजारिश हा SMS वर आधारित हिंदी चित्रपट संगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर रात्री ठीक 11:00 हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.
1: अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत. आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीचे स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्याच्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाशी जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही, आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारचे धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर ही त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर, म्हणजे जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते, पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
1: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन, वारा, पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येतं की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ, प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी, पक्षी वेगवेगळे त्यांना अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू तयार होत असतील, त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया

0: जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
1: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
0: निश्चितच.
1: सर, याच दृष्टीनं जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकीदृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निस्ता आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्याच्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अलगी आली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो. म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरतो ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरिएशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या नुसार आपण कन्झर्व केलेला आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत. केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळे शेवाळ किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केव्हच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण घेतो. त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातच कळतंय मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाई सारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का? आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट असं 390 स्मारकही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील

0: महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहेत, तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साहले हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एसआयकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड आपण त्यांना देणार आहोत, तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अम्युनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर, म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते. तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं, त्यांच्या परवानगीनं, त्यांच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काही घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे, त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे, तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो, अशा प्रकारची विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉईंट घेतला आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरवतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे, पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ हे स्वच्छ आणि सुंदर राहतील आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
1: सर, पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: श्रोत्याहो, ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरीवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे ठीक 7:30 वाजले आहेत.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की

0: सहभागी व्हा।
1: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
4: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आपल्या खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ।

नमस्कार मंडळी, आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 29 मे 2026। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूयात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत, हे भाव शेतमालाच्या उत्पादकांकरिता आहेत। प्रति 100 पेंड्यांसाठी अंबाडी भाजी 500 ते 800 रुपये, वांगी 700 ते 3000 रुपये, कोबी 600 ते 1100 रुपये, ढोबळी मिरची 5000 रुपये, फ्लावर 880 ते 1440 रुपये, गवार 1500 ते 5000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी कोथिंबीर 800 ते 1300 रुपये, काकडी 1000 ते 4500 रुपये, लसूण सुका 6300 ते 14000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी चाकवत 900 रुपये, हरभरा 5500 रुपये, हिरवी मिरची 2500 ते 5500 रुपये, गुळ 4400 ते 4470 रुपये, जांभूळ 1000 ते 15000 रुपये, करवंद 5000 ते 12000 रुपये, भेंडी 1500 ते 3500 रुपये, लिंबू 1000 ते 7000 रुपये, आंबा 1500 ते 3000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी मेथी भाजी 600 ते 1500 रुपये, तूर 7200 रुपये, बटाटा 1000 ते 1200 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी राजगिरा 300 रुपये, तांदूळ 3525 ते 3980 रुपये, दोडका शिराळी 2000 ते 5000 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी शेपू 800 ते 1200 रुपये, ज्वारी 3750 ते 4300 रुपये, सोयाबीन 5500 ते 7365 रुपये। प्रति 100 पेंड्यांसाठी पालक 500 ते 800 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी तांदूळजा 500 ते 800 रुपये, टोमॅटो 700 ते 3500 रुपये, गहू 2600 ते 3980 रुपये। श्रोते हो, आताच आपण सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले बाजार भाव ऐकले। आता कार्यक्रमात ऐकूयात कृषी सल्ला।

भुंगा म्हणजेच रेड फ्लोर बिटल हा साठवलेलं पीठ मैदा आणि तुटलेल्या धान्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा भुंगा पिठाचा रंग बदलतो, उग्र वास निर्माण करतो आणि साठवलेल्या धान्याची गुणवत्ता झपाट्यानं कमी करतो. रेड फ्लोर बिटल म्हणजेच लाल पीठ भुंगा ही कीड गव्हाचं पीठ, मैदा, दळलेला तांदूळ तसंच मळणीदरम्यान तुटलेले किंवा इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेलं धान्य यावर गंभीर नुकसान करतो. किडीची अंडी अतिशय सूक्ष्म, अंडाकृती आणि फिकट पांढऱ्या रंगाची असतात. मादी किडीनं अंडी घातल्यानंतर ती चिकट असल्यामुळे त्यावर पिठाचे कण चिकटतात, त्यामुळे सूक्ष्मदर्शकाखाली ही ओळखणं कठीण होऊन बसतं. मात्र जर नीट निरीक्षण केलं ती पिठाच्या कणांपेक्षा फिकट दिसतात. नव्यानं बाहेर पडलेली अळी अतिशय सूक्ष्म असते. पूर्ण वाढ झालेली अळी ही साधारणत 5 ते 6 मिलीमीटर इतकी लांब असते. या किडीची अळी सडपातळ, लांबट आणि चपळ हालचाल करणारी असते. शरीराचा रंग हा फिकट पांढरा ते पिवळसर तपकिरी असा दिसतो. पाठीवर सूक्ष्म केस असून शेवटच्या टोकाला 2 लहान काट्यांमध्ये भाग आढळतात. या अळीच्या 7 अवस्था असून प्रत्येक अवस्थेनंतर तिचा आकार वाढत जातो. या किडीच्या कोशाभोवती आवरण नसतं. सुरुवातीला कोश पांढरा दिसतो तर नंतर पिवळसर होऊन तो शेवटी तपकिरी रंगाचा होतो. या अवस्थेमध्ये पंख, पाय आणि डोळे विकसित होताना आपल्याला स्पष्ट दिसून येतात. या किडीची मादी कीड ही पीठ किंवा तुटलेल्या धान्यामध्ये अंडी मोकळेपणानं घालते. एक मादी ही साधारणत 450 अंडी घालते. अंड्यांचा उबवणी कालावधी हा 5 ते 12 दिवसांचा असतो. या किडीची अळी आणि प्रौढ दोन्ही अवस्था तुटलेली धान्य आणि धान्याची भुकटी यावर आपली उपजीविका करत असतात. अखंड आणि न तुटलेल्या धान्यावर ते थेट आक्रमण करत नाहीत. संपूर्ण जीवनचक्र दाण्याच्या बाहेरच पूर्ण होतं. प्रादुर्भाव जास्त झाला तर पीठ राखाडी होतं, ते चिकट बनतं, त्याच्या गुठळ्या तयार होतात. तीव्र उग्र वास येत असल्यामुळे हे पीठ खाण्यास अयोग्य ठरतं. त्यामुळे सामान्य वाटणारी ही कीड जर आपण वेळीच ओळखली आणि त्यावर योग्य त्या उपाययोजना करून नियंत्रण मिळवलं, साठवलेलं धान्य सुरक्षित ठेवता येतं.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, धान्य साठवणुकीदरम्यान दिसणाऱ्या लहान सहान किडी अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित केल्या जातात. मात्र याच किडी हळूहळू मोठं आर्थिक नुकसान घडवून आणत असतात. त्यापैकी आकारानं लहान पण प्रजनन क्षमतेनं अत्यंत वेगानं वाढणारा लाल पीठ

0: श्रोते हो, आताच आपण कृषी सल्ला ऐकला. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात अडसाली ऊस लागवड तंत्र याविषयी कृषीभूषण ब्रह्मदेव सरडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत करमाळा तालुक्यातील सोगाव या गावचे सरपंच प्रगतिशील शेतकरी कृषीभूषण ब्रह्मदेव सरडे उपस्थित आहेत आणि अडसाली ऊसाचं लागवड तंत्र याविषयीची माहिती ते आज आपल्याला देणार आहेत. तर सर्वप्रथम ब्रह्मदेवजी, आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: चांगल्या उत्पादनासाठी किंवा चांगल्या ऊसाच्या लागवडीसाठी जमीन कशी असावी तुम्हाला काय वाटतं?
2: प्रवाही सिंचन पद्धत, शेतकऱ्याच्या चुकीच्या पद्धती आणि रासायनिक खताचा बेसुमार वापर ह्याच्यामुळे आपल्या जमिनी कडक झाल्या सगळ्या.
1: हो ना.
2: जमिनीचा हार्डनेसपणा वाढलेला आहे. तर जमिनीचा हार्डनेसपणा जर वाढला असेल आणि जर आपल्याला ऊस शेती त्यामध्ये ऊस पीक जर घ्यायचं असेल तर आपल्याकडे काळी भुसभुशी जमीन असली पाहिजे.
1: बरं.
2: नुसती काळी भुसभुशी जमीन असणं गरजेचं नाही. तर त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला आंतरमशागत अतिशय जोमदार केली पाहिजे.
1: अच्छा.
2: हो, आंतरमशागतीमध्ये आपण सर्वप्रथम त्याच्यामध्ये नांगरटी केली पाहिजे. नांगरट आपण 1.5 फूट खोलीपर्यंत केली पाहिजे.
1: बरोबर.
2: 1.5 फूट खोलीपर्यंत आपण करताना फक्त आपल्याकडे असा रिवाज आहे जुन्या पद्धतीचा की आपण एकच साईड नांगरट करतो. तरी आमच्याकडे आम्ही उभी व आडवी नांगरट सोबतच करतो.
1: अच्छा.
2: जेणेकरून पूर्ण रान उचललं जातं, पूर्ण रानाची मशागत होते, दोन्ही साईडने रान उचललं जात. आणि आपण ज्यावेळेस आपण आंतर मशागत करतो जमिनीसाठी, आपण ज्यावेळेस ऊस शेतीसाठी आपण जमीन निवडतो ती जमीन ही पूर्ण निचऱ्याची पाहिजे.
1: बरोबर.
2: जमीन जर निचऱ्याची असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये अपेक्षित उत्पादन घेऊ शकताय.
1: बर.
2: जमीन तुमची ही उच्च क्वालिटी असली पाहिजे, काळीभोर असली पाहिजे.
1: अच्छा.
2: हो.
1: आता अडसाली ऊस लावत असताना नेमका कालावधी कुठला आहे?
2: 15/7 ते 15/8 ह्याच्यामध्ये आपण शिफारशीनुसार केली पाहिजे. काय काय शेतकरी असे करतात, काय काय 6 महिन्यामध्ये करतात, तर त्याला अडसाली ऊस लागवड म्हटलं जात नाही.
1: बरोबर.
2: 15/7 ते 15/8 हा शिफारस आहे. जर तुम्ही शिफारस मध्ये लागवड केली तर तुम्हाला त्यात अपेक्षित

0: उत्पादन मिळते
1: आणि
0: कुठल्याच रोगाला बळी वगैरे पडत नाही आणि तुमचा आडसाली जे व्यवस्थापन आहे हे तुमचा ऊस 17 महिन्यानंतर परिपक्व होतो आणि बरोबर कारखाना सुरू झाला की पहिल्या दिवशी म्हणलं तरी आपला ऊस तुटून जातो.
1: बरं, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार जून मध्ये आडसालीची लागवड करायची नाही
0: तर
1: 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा जो कालावधी आहे तो नेमका आडसालीचा आहे. आडसाली उसामध्ये पूर्व मशागत कशी केली पाहिजे?
0: आडसाली उसामध्ये पूर्व मशागत आपण पहिल्यांदा नांगरट केली पाहिजे उभी आडवी, नंतर आपण त्याला रोटर मारला पाहिजे. रोटर मारल्याने काय होतं, तुमचं जे ढेकळे वगैरे झाल्यात ते सगळे फुटून एकदम जमीन अशी पावडर सारखे होते.
1: अच्छा,
0: हो, म्हणजे आपल्याला त्यामध्ये जे लावायचे आहेत ऊस लावायचे त्याच्या मुळ्या वगैरे इकडे तिकडे आपल्या सगळ्या गेल्या पाहिजे. त्यासाठी आपण त्यामध्ये नांगरट केली पाहिजे, परत रोटर मारून त्याच्यामध्ये आपण परत सरी सोडली पाहिजे.
1: बरं,
0: काय काय शेतकरी असे 6 फूट सरी सोडतात,
1: हो ना,
0: काय काय शेतकरी 3 फूट सरी सोडतात, काय काय शेतकरी 4 फूट सरी सोडतात, पण आम्ही बरेच वगळे छोटे वगैरे प्रयोग केले तर त्याच्यामध्ये आपण 5 फूट सरी ही ऊसासाठी सर्वोत्तम आहे.
1: बरोबर,
0: हो,
1: चांगल्या उत्पादनासाठी आपण पाहतो की आता विविध जी काही कृषी विद्यापीठ आहेत त्यासोबतच अनेक बियाण्यांच्या उत्पादित कंपन्या आहेत कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, यांनी वेगवेगळी वाणं प्रसारित केलीत. तर मग आडसाली ऊसासाठी नेमकं वाण कसं निवडायचं किंवा कुठलं निवडायचं?
0: आडसाली ऊस व्यवस्थापन जर तुम्हाला करायचं म्हटलं तर 15-7 ते 15-8 मध्ये आपण लागवड करतो. जर आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ऊसाच्या जाती आहेत,
1: हो ना,
0: शिफारसी केलेल्या जाती आहेत, पण सर्वोत्तम 2 जाती चालतात आता शेतकऱ्यांमध्ये. पण शेतकऱ्याला पण तो जात परवडली पाहिजे, कारखान्याला पण जात परवडली पाहिजे,
1: हो ना.
0: तर आता आपण बघायला गेलं तर 86-32 अतिशय उच्च क्वालिटीचं उत्पादन आपल्याला मिळतं आणि दुसरी घेतलं 0-265 महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे आहे 265 80-32 ह्याची शिफारस ही आडसाली पिकासाठी केली जाते आणि ती शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे.
1: आता हे झालं व्हरायटी बाबत किंवा वाणाबाबत, पण बेणं निवडत असताना ते बेणं कसं निवडलं पाहिजे?
0: सगळ्यात महत्वाचं बेणं तुमचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी,
1: हो ना,
0: हे जे साधू संतांनी सांगितलेलं आहे हे खरंच आहे. त्याचा स्वतः आम्ही अनुभव घेतलेला आहे. जर तुमचं बियाणं चांगलं असेल तर तुम्हाला तिथं उच्च क्वालिटीचं उत्पादन, ज्यादा उत्पादन तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला बियाणं जर करायचं असेल बेणे मळा तुम्ही स्वतः तयार करा. बेणे मळाचं बियाणं ही कोवळे जाड रसरशीत असलं पाहिजे, पांगशा न फुटलेलं बियाणं पाहिजे, कुठलाच रोग नसलेला पाहिजे. आणि आडसाली तुम्हाला ज्यावेळेस ऊस लागवड करायची तुम्ही फक्त बियाणं आपलं लागवडीचं लावलं पाहिजे. तुम्ही खोडव्याचं नेडव्याचं बियाणे वगैरे लावू नका, रोगग्रस्त बियाणे लावू नका. आणि जी जास्तीत जास्त शक्यतो स्वतः बियाणे प्लॉट तयार करा. आता बियाणं आपल्याला जर बाहेर घ्यायचं म्हटलं तर विक्रीला जास्त महाग पडते. जर तुम्हाला समजा 2-3 एकर लागवड करायची असेल तर तुम्ही त्याचं नियोजन आदल्या वर्षी करा, स्वतःचा बेनेमळा तयार करा, स्वतःच्या बेनेमळातलं बियाणं तुम्ही बियाण्यासाठी लावा.
1: आता ऊसाच्या चांगल्या वाढीसाठी त्याची लागवड पद्धत देखील तितकीच महत्वाची आहे. मग आडसाली ऊस घेत असताना कशा पद्धतीनं लावला पाहिजे?
0: आडसाली ऊस व्यवस्थापन करत असताना मगाशी माहिती सांगितल्या माहितीप्रमाणे 5 फूट सरी लावली पाहिजे.
1: बरं,
0: 5 फूट सरी काढून 2 फुटावी एक डोळा, एकरी आपण 4,356 ऊस डोळे लावले पाहिजे. आणि ऊस डोळे तुम्हाला ज्यावेळेस लावायचे तुम्ही फक्त एक डोळा पद्धत वापरा.
1: बरं,
0: एक डोळा पद्धत वापरल्याने तुमचा फायदा असा होतो, तुम्हाला जमिनीकडे जे डोळा आपलं एक डोळा जर लावला तुम्ही आकाशाकडे त्याचा ही केला डोळा केला पाहिजे वरती. ज्यावेळी तुम्ही लागवड करताय फोटो डायरेक्ट वरती जातो. तुम्ही असं 2 डोळा एका ठिकाणी एक सरी 2 डोळा लावा आणि एक सरी 1 डोळा लावा. 2 डोळा लावलं काय होतं, 1 डोळा वर जातो 1 डोळा खाली जातो. त्यावेळेस फुटून 2 डोळा डायरेक्ट खाली जातो आणि खालून परत असा उलटा वर येतो. ह्या प्रक्रियेला सरासरी 15 दिवस लागतात.
1: हो ना,
0: जर तुम्ही आकाशाकडे करून 1 डोळाचं पद्धत लावली तर डायरेक्ट तुमचा सरासरी 10-15 दिवसामध्ये तुमचा डोळा बाहेर निघतो. आणि असा जर तुम्ही 2 डोळा लावला तर पूर्ण ऊसाची उगवण होण्यासाठी 1 महिना तुम्हाला कालावधी जातो. म्हणजे तुमचा 15 दिवस ऊस लवकर जर काढायचा आणि तुमचा डोळा बाहेर निघायचा असेल तर तुम्ही 1 डोळा पद्धत लावा, आकाशाकडे करून लावा.
1: बरोबर,
0: हो, आणि तुम्हाला त्यातून 1-4,356 ऊस डोळे लावायला 1 लागतात बघा. हो,
1: आता शेतकरी बांधव हे ऊसामध्ये आंतरपिकं देखील मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत. तर आडसाली ऊसामध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठलं आंतरपीक फायदेशीर ठरेल?
0: आता आम्ही बरेच आंतरपीक वगैरे लावून बघितले. भुईमूग लावला आम्ही थोडासा, कोथिंबीर लावली, परत त्यामध्ये बटाटा,
1: बर,
0: हे 2-3 आम्ही पिकं वगैरे घेतली. मेथीची भाजी पण घेतली.
1: अच्छा,
0: पण आता बाकीचं काय होतं, जर जनरली आपण बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये रोज कोथिंबीर हे लागते.
1: हो,
0: अशी कुठलीच गृहिणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नाही. तर पहिला त्यांचा प्रश्न असतो की तुम्ही कोथिंबीर घेऊन या. जर समजा आम्ही काय केलं, आडसाली ऊसामध्ये आम्ही कोथिंबीर लावली, 23 दिवसामध्ये आमची कटिंग झाली.
1: बरं,
0: तेवीस दिवसामध्ये आमची कटिंग गेली सरासरी आम्हाला एक 10,000 पेंड्या एकरी मिळाल्या कोथिंबीरीच्या, एक पेंडी आमची 10 रुपयाला गेली
1: बरोबर
0: तेवीस दिवसांमध्ये।

0: 10 रुपयाला पेंडी गेली, 10,000 पेंड्या मिळल्या आम्हाला, 1,00,000 रुपये उत्पादन फक्त तेवीस दिवसामध्ये मिळालं.
1: अच्छा.
0: आणि कोथिंबीर आम्ही पीक घेताना असं काय झालं, कोथिंबीरची पीक जे आहे ऊसाची स्पर्धा करत नाही, आंतरपिके कधी बी ऊसाला पूरक पाहिजे.
1: हो ना.
0: कोथिंबीरच्या मुळ्या जमिनीमध्ये गेल्या, जमीन भुसभुस झाली, ऊसाला स्पर्धा झाली नाही. तेवीस दिवसामध्ये आमची कटिंग झाली, 1,00,000 रुपये आम्हाला मिळाले. कोथिंबीरला खत टाकताना आम्ही वेगळं कुठलं खत टाकलं नाही, फवारणी केली नाही, काय नाही. जे ऊसाला आम्ही बेसल डोस टाकला होता त्यातूनच आम्हाला कोथिंबीर आली, आणि कोथिंबीरतून आम्हाला 1,00,000 रुपये उत्पादन मिळाले.
1: अच्छा.
0: हो.
1: आता 8 साली ऊसामध्ये ज्यावेळी पीक वाढायला सुरू होतं त्यावेळी आंतरमशागत कशी करता?
0: आंतरमशागत ऊसाची करणं गरजेचं आहे. आंतरमशागतीमध्ये आम्ही पहिल्यांदा पहिली ऊस बांधणी आपण 3 महिन्यानंतर केली आम्ही. नंतर आम्ही दुसरी मोठी बांधणी, छोटी बांधणी 3 महिन्यानंतर, मोठी बांधणी आम्ही 4 महिन्यानंतर. 4 महिन्यानंतर मोठी बांधणी आम्ही ही सगळी पावर टिलरने केली, यंत्रीकरण केलं वापर. कारण आता काय झाले, मजूर वगैरे कमी मिळतात, बैल वगैरे आपल्याकडे आता सहसा भेटत नाहीत भाड्याने. यंत्रीकरण आपल्या पैसे आहे, मजूर नाहीत. यंत्रीकरण जर तुमच्या पैसे असेल, पावर टिलर ट्रॅक्टर असेल, तर तुम्ही ऊसाची बांधणी सरासरी 1 दिवसामध्ये 2 एकर तुम्ही करू शकताय.
1: अच्छा.
0: हो.
1: आता 8 साली ऊसामध्ये पाण्याचं जर व्यवस्थापन करायचं झालं तर ते कसं करावं?
0: 8 साली ऊसामध्ये पाणी व्यवस्थापन हे आपल्याला ठिबक सिंचनानेच करावं लागते. ठिबक सिंचनाने जर तुम्ही पाणी व्यवस्थापन केलं तर तुमचं वापसा कंडिशन मध्ये राहते, त्याला ऊसाला पाणी कमी लागते. प्रवाही सिंचन पद्धतीने जर तुम्ही पाणी दिलं तर जमिनीचा हार्डनेसपणा वाढतोय.
1: बरोबर.
0: जमिनीचा हार्डनेसपणा वाढतोय, जमीन भुसभुशी राहत नाही, आणि पांडीमुळे जर नाही वाढली तुम्हाला जोमदार फुटवा वगैरे येत नाही, अपेक्षित ऊस मिळत नाही. तर सरासरी आपल्या जर ऊस बघायला गेलं तर 1 रुपये 50 ऊस असतात आपल्या, तुमचं पाठपान दिलं तर तिथं आपल्याला वापसा कंडिशन मध्ये राहत नाही.
1: बरोबर.
0: आणि आपण काय करतोय, आता उन्हाळ्यामध्ये जे टेम्परेचर वाढते रेनगनचा वापर करतोय.
1: बरोबर.
0: रेनगनची पद्धत म्हणजे शेतकरी भाषेत सांगायचे म्हटलं तर डायरेक्ट पाऊस जसा येतो वरून जसे तुषार सिंचन वगैरे पडतात, तुषार सिंचनच, ठिबक सिंचन, तुषार सिंचन. तुषार सिंचन कसं आहे, फक्त खाली चालते, रेनगन एकदम पूर्ण करते.
1: बरोबर.
0: माणसं काय म्हणतात, ह्यावेळेस आला पाऊस आहे जास्त, जास्त आपलं उत्पादन मिळणार आहे. टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये जास्त होते ना,
1: हो ना.
0: मार्च मध्ये, एप्रिल मध्ये आणि मे मध्ये 3 महिन्यामध्ये टेम्परेचर जास्त येते. दोनदा जरी महिन्याला एकदा भिजवलं पूर्ण पावसासारखं वातावरण असते. सगळं पाऊस पूर्ण ऊस तुमचं जे टेम्परेचर मेंटेन करते, आणि टेम्परेचर मेंटेन जर तुम्ही करू शकला तर तुमची ऊसाची कांडी, वाडी आणि जाडी अतिशय जोरदार वाढते. त्यामुळे रेनगनचा तुम्ही ऊसामध्ये वापर करा. हे पाणी व्यवस्थापनामध्ये सगळ्या ज्या गोष्टी एज इट इज केल्या जे सांगितल्याप्रमाणे तर शेतकऱ्याला आवश्यक ते उत्पादन मिळू शकते.
1: बरं. आता चांगल्या उत्पादनासाठी खताची देखील तितकीच महत्वाची भूमिका आहे. मग खत व्यवस्थापन 8 साली ऊसात कसं करायचं?
0: 8 साली ऊसामध्ये सरासरी आपल्याला 17 महिन्याचा ऊस आपण जमिनीमध्ये राहतो तर तुम्हाला उच्च क्वालिटी त्याला खत व्यवस्थापन करावं लागते. 50% तुमचं ऊसाचं उत्पादन हे तुमच्या खत व्यवस्थापनावर अवलंबून आहे, बाकीच्या गोष्टी निम्या. आणि खत व्यवस्थापन निम एवढा म्हणजे सगळा डिफरन्स आहे त्यामध्ये. तर त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस करायचे खत व्यवस्थापन तर आपण त्यामुळे बेसल डोस देऊ शकतो. पहिला डोस आम्ही ऊस लागवडीच्या अगोदर देतो, दुसरा डोस आम्ही दुसऱ्या महिन्याला, तिसऱ्या महिन्याला, चौथ्या महिन्याला, पाचव्या महिन्याला, सहाव्या महिन्याला. थोडेच द्या डोस तुम्ही, पण जास्त वेळा द्या. जर शेतकऱ्याला तुम्ही समजा एखाद्या माणसाला म्हणलं 5 भाकरी एकदाच खा, खाऊ शकत नाही. आणि ती 5 भाकरी जर तुम्ही 5 वेळा दिल्या तर त्याला तो पचन पण जास्त होते आणि त्याची भूक पण निघून जाते. त्यामुळे तुम्ही खत व्यवस्थापन करताना त्याच्यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश, मायक्रोन्युट्रियंट, परत त्यामध्ये सेकंड न्युट्रियंट, माती परीक्षणानंतर जर तुम्ही जर खत व्यवस्थापन केलं तर तुम्हाला लागणारा जो खर्च आहे खर्चामध्ये कमी होते आणि उत्पादनामध्ये तुम्हाला वाढ मिळते.
1: अच्छा.
0: हो.
1: आता चांगलं उत्पादन शेतकरी बांधवांना दिसायला लागलं की सर्वात मोठी भीती असते ती कीड आणि रोगांची.
0: हो.
1: तर 8 साली ऊसावर प्रामुख्यानं दिसणाऱ्या किडी किंवा रोग कुठले आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: त्याच्यामध्ये आपल्याला जर 8 साली ऊस पिकामध्ये बघायला गेलं सर्वात जास्त लोकरी मावा हा रोग जास्त येतो. खोडकिडा वगैरे थोडासा येतो, त्याच्याबद्दल काही विषय नाही. त्याच्यामध्ये आपल्याला लोकरी मावा हाच रोग जास्त बघायला मिळतो. रोग आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल स्प्रे वगैरे करणार आहे. आपण रोगच येऊ नये अशा पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर आपल्याकडे रोगच येत नाही.
1: हो ना.
0: तर लोकरी मावा जर तुमचा यायचा नसेल तर तुम्ही मेला ठेवून जर त्याचा फवारणी आपण घेतली तर आपल्याला ते कव्हर होऊन अपेक्षित उत्पादन मिळू शकते.
1: बरं. आता ऊसामध्ये वारंवार ऊस स्प्रे व्यवस्थापन ही एक टर्म आता ऐकायला मिळते, तर नेमकं ऊस स्प्रे व्यवस्थापन म्हणजे काय?
0: ऊस स्प्रे व्यवस्थापन म्हणजे आपल्या शेतकरी भाषेत सांगायचं म्हणलं तर ऊसावर फवारणी करायची. तर आपण जे फवारणी करतोय डायरेक्ट पानावर जाते आणि पान डायरेक्ट शोषून घेते. जर आपण फवारणी वगैरे केली तर तुमचं उत्पादन पण चांगलं येतंय, खर्च कमी येतोय. आता आम्ही जर बरेच कॅल्क्युलेशन वगैरे करून बघितले तर आपल्या

0: त्याला फवारणीसाठी घ्यायचं म्हटलं तर सरासरी 600 ते 700 रुपयाला एक एकरची फवारणी आम्ही करतो. मग 600-700 रुपयाला तुम्ही जर खत खालीन टाकलं,
1: अच्छा,
0: किती तुम्हाला खत येते सांगायचं? बाजारामध्ये जावा, म्हणायचं 600-700 रुपयाचं खत किती टाकायचं आणि तुम्ही जमिनीत टाकायचं, ते मुळे वर घेणार आणि वरून परत पाण्यात येणार, तर त्याच्यामध्ये त्याला वेळ पण जास्त लागतोय आणि डायरेक्ट पारामध्ये टाकलं तर तुम्हाला 48 तासांमध्ये 72 तासांमध्ये त्याचा रिझल्ट पण दिसतोय. तर पहिली फवारणी आपण 1 महिन्यानंतर करतो. पहिल्या फवारणीमध्ये आम्ही पहिल्यांदा 1919 घेतोय, 1919 आणि त्याच्यामध्ये स्टिकर टाकतोय आणि पाणी, ही एवढ्याची पहिली फवारणी झाली 1919 ची. दुसरी फवारणी आम्ही 1261 ची घेतोय. तिसरी फवारणी आम्ही परत 1919 रिपीट घेतोय. चौथी फवारणी परत आम्ही 1261 ची घेतोय. ही झाल्यानंतर त्यामध्ये स्टिकर पाणी ह्या सगळ्या गोष्टी आल्याच आपल्या काय जनरल येते सगळ्या, आणि आम्ही नंतर छोटी बांधणी करतो तर त्याच्यामध्ये 1919

0: पण दिसतोय. तर पहिली फवारणी आपण एक महिन्यानंतर करतो. पहिल्या फवारणीमध्ये आम्ही पहिल्यांदा 1919 घेतोय, 1919 आणि त्याच्यामध्ये स्टिकर टाकतोय आणि पाणी. एवढ्याची पहिली फवारणी झाली 1919 ची. दुसरी फवारणी आम्ही 1261 ची घेतोय. तिसरी फवारणी आम्ही परत 1919 रिपीट घेतोय. चौथी फवारणी परत आम्ही 1261 ची घेतोय. ही झाल्यानंतर त्यामध्ये स्टिकर पाणी ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. आपल्या काय जनरल येते सगळ्या आणि आम्ही नंतर छोटी बांधणी करतो. तर त्याच्यामध्ये 1919 GA आणि 6CBA आणि स्टिकर आणि पाणी हे जर केलं ना तर तुमचं ऊसाची कांडी काळोखी ऊसाला जी ग्रेनरी वगैरे आहे
1: बरोबर
0: कॅनॉफी फुटवा हे अतिशय जोमदार येते.
1: अच्छा.
0: चौथी पाचवी फवारणी आम्ही मोठी बांधणी केल्यानंतर हे GA 6CBA 1919 आणि स्टिकर आणि पाणी ह्याने काय होते ऊसाची तुमच्या ऊसाची कांडी लांबकी होते. कांडी तुमची सरासरी लांबकी होते. जे स्पीड जे आहे वाढण्याचा तो पण जास्त येतोय आणि जे तुम्हाला भविष्यात पुढे जे रोग येणार येत रोग तुमचा ऊसाला कधी येतो मोठी बांधणी केल्याच्या नंतर तुम्हाला रोग येतो. एवढा जर तुम्ही सगळ्या वगैरे फवारणा केला ऊस तुमचा जोमदार होते अतिशय चांगल्या क्वालिटीचा ऊस मिळते आणि पुढे तुम्हाला ऊसाला रोग येणारे कमी येतात.
1: बर.
0: त्यामुळे ह्याने ऊस व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे.
1: बर. तर ब्रह्मदेवजी आता तुम्ही एक यशस्वी ऊस उत्पादक आहात पण अलीकडे आपण बघतो की मजुरांची संख्या ही शेतामध्ये काम करण्याकरिता दिवसेंदिवस कमी होत चालली. मग पूर्व मशागत असेल आंतर मशागत असेल तर वेगवेगळे जे काही ऊसातले ऑपरेशन्स म्हणू आपण ते करत असतो तर मग यावेळी जर मजूर कमी असतील तर त्यावर तोडगा म्हणून तुम्ही काय केलं?
0: आता सर्वात पाहिजे म्हटलं तर आता मजूर आपल्याकडे कमी आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे मजूर कमी आहेत. ऊस शेतीमध्ये आपल्या मजूर जर टायमाला मिळला नाही तर तुमच्या ऊसावर रोग वगैरे येणार तुमचं ऊस उत्पादन कमी येणार. ह्याच्यावर आपण जर तोडगा काढायचं म्हटलं तर आपण ऊस शेतीमध्ये यांत्रिकरण हे वापरणं गरजेचं आहे. यांत्रिकरण आपण ज्यावेळेस पहिल्यांदा आपण ऊस नांगरट वगैरे करतो तर पूर्वीच्या काळामध्ये बैलाच्या माध्यमातून नांगरट वगैरे व्हायची नांगर वगैरे व्हायच्या तर आता आपण त्यामध्ये ट्रॅक्टर वापरू शकतोय मोठे रोटरने मोगडणे सरीसोडणे सबसॉयलर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबसॉयलर. आपण सबसॉयलर फक्त आपल्याला ज्यावेळेस आपण ऊस मोडणारे त्यावेळेस सबसॉयलर वापरू शकतो. सबसॉयलर वापरल्याने आपली जमीन एकदम 3 फूट खोलीपर्यंत नांगरू शकतो. सबसॉयलर आता नवीन एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. सबसॉयलर आपण वापरू शकतोय. ती बी यांत्रिकरण आपण वापरू शकतोय. छोटी बांधणी ती बी यांत्रिकरण आपण करू शकतोय. मोठी बांधणी ती बी यांत्रिकरण करू शकतोय. आणि आपण जे ऊसामध्ये स्प्रे जे करतोय ते आपण एसटीपीनी आता करू शकतो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून.
1: बरोबर.
0: तर हे यांत्रिकरण जर आपण वापरलं तर आपल्याला मजुरी कमी जाते आणि उत्पादन आपल्या अपेक्षित मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला यांत्रिकरण जर असेल तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे यावेळेस आपल्याला त्याची मशागत करू शकते. यांत्रिकरणाला खर्च कमी येतोय मजुरीला खर्च जास्त येतोय.
1: बरोबर. हो. तर तुम्ही सांगितलेल्या या सर्व बाबी लक्षात ठेवून जर आपण अडसालीची लागवड केली तर अपेक्षित उत्पन्न किती मिळेल?
0: जसं सांगितल्याप्रमाणे जर मी तुम्हाला जे आता जे सांगितलं अडसाली ऊस व्यवस्थापन जर आपण तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना करू शकले तर शेतकऱ्यांचा असा आमचा शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे. मी ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन वगैरे करतो तर शेतकऱ्यांनी माझ्या पैकी शेतकरी ज्या शेतकऱ्याचं उत्पादन 40-35-55 टनापर्यंत होतं आता जनरली आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राचं सरासरी ऊस उत्पादन 33-35 टन आहे
1: एकरी.
0: भारताचं सगळं बघायचं गेलं तर 27 टनापर्यंत आहे. आणि सगळ्यात जास्त जर आपण ब्राझीलमध्ये जर उत्पादन ऊसाचं बघितलं तर एकरी त्यांचं जास्तीत जास्त 55 टन एकरी आहे सरासरी.
1: बरोबर.
0: आपल्या महाराष्ट्राचं 33-35 टन आहे भारतात 27 टनापर्यंत आहे. तर आम्ही तसं बघायला गेलं तर मी स्वतः एकरी सरासरी 100 टनापर्यंत उत्पादन घेतलं. सरासरी 100 टन एकरी माझा ऊसाचं उत्पादन 150 टनचं मी प्लॉट काढले.
1: अच्छा.
0: आणि जर माझ्या सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस तंत्रज्ञान वापरलं तर शेतकऱ्यांचं उत्पादन कमीत कमी 80 टनापर्यंत येईल. जास्तीत जास्त 130-140 टनापर्यंत उत्पादन येईल.
1: बरोबर.
0: ऊस शेतीमध्ये आपल्याला ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करायचं त्या पद्धतीने केलं जे आपण जे सांगितलं त्या पद्धतीने केलं तर शेतकऱ्याला 80-130 टनापर्यंत उत्पादन मिळू शकते.
1: बर. हो. तर आता ब्रह्मदेवजी तुमचं या कृषी क्षेत्रामध्ये जे काही भरीव कार्य आहे तर त्याबद्दल तुम्हाला कृषी भूषण या पुरस्कारानं देखील गौरवलेला आहे. तर आमचा हा आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना एक प्रगतीशील शेतकरी म्हणून तुम्ही काय आवाहन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणं व त्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे.
1: अच्छा.
0: एकदा तुम्ही 80 टन उत्पादन घेतलं तुमची जबाबदारी आणखीन वाढते. तुम्ही नंतरचा 90 टन घेतलं पाहिजे 100 टन घेतलं पाहिजे 110-120 असेपर्यंत उत्पादन तुम्ही घेतलं पाहिजे. परत कृषी विभागाचा आपण सल्ला घेतला कृषी विभागाचा आपण तंत्रज्ञान जे विकसित केलंय ते तुम्ही शेतकऱ्यांमध्ये वापरलं पाहिजे. परत तुम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या प्लॉटला भेटी दिल्या पाहिजेत. पुस्तके वाचण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही शेतामध्ये जावा. त्यांनी वेगवेगळे कुठले प्रयोग केले तर आपलं काय काय चुकतं ह्या गोष्टी सगळ्या

0: कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है असं जे म्हटलं जातं हे चुकीचं मी तर म्हणतो. कुछ पाने के लिए कुछ खोना नाही बल्कि गन्ना बोना पड़ता है. तर असं शेतकऱ्याला मी असं सल्ला देतो की तुम्ही जास्तीत जास्त ऊस उत्पादन घ्या, कृषी विभागाचा सल्ला घ्या, शेतकऱ्याचा सल्ला घ्या, तुमचे वेगवेगळे प्रयोग करा आणि ऊस शेतीमध्ये तुम्ही झोकून देऊन काम करा. उग तुम्ही शेतकरी काम करायचं म्हणून करू नका, पूर्णपणे झोकून देऊन काम करा. पहिल्यांदा तुम्ही एक एकरावरती असा प्रयोग करा, नंतर तुम्ही तर पुढे वाढत वाढत चला. अशा पद्धतीने ऊस शेती जर केली तर आपली फायदेशीर ऊस शेती होत आहे. कृषी प्रदर्शनाला तुम्ही भेट द्या, वेगवेगळे कार्यक्रम आहे का आकाशवाणीचे, ह्यातून तुमची उन्नती होऊ शकते.
1: तर नक्कीच ब्रह्मदेवजी, आज तुम्ही आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओत आला आणि ऊसाचा अडसाली लागवड तंत्र जे आहे याबाबतची सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आताच आपण अडसाली ऊस लागवड तंत्र याविषयी कृषीभूषण ब्रह्मदेव सरडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद ऐकला. आणि बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करीत आहोत.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98 50 33 88 07.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91 72 710 499.
2: जाहीर निमंत्रण. 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड, माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय. नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ.

0: भटकुळ केसर, मोबाईल 72190-999-55 आणि 98-90-948-388।
1: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
2: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल।
1: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो।
2: अय्या खरंच?
1: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्रीनंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स।
3: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर। मोबाईल 98-22-79-85-38।
4: श्रोत्या, कार्यक्रमात अरुण दाते यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 740.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
3: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: आकाशवाणी सोलापूर केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात एलपीजीचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि आयपीएलच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे

37 कोटी 60 लाख टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70%वरून 76.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ऍपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ऍपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात LPGचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे.
2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक

0: दरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा हवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली, त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. कॉंगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. कॉंगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस अॅडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर जुलै 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.5 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात एलपीजीचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि आयपीएलच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: आपल्या घरी पाळणा झुलावा. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकर

0: आपल्या सोलापूरमध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
3: संपर्क 87 88 46 14 97।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर।
6: श्रोते हो, आता आनंद घेऊयात मराठी चित्रपट गीतांचा।

श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूयात असला नवरा नको गुबाई या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेमुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

0: मोहोळ तालुक्यातील नरखेड इथं अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह निमित्त शनिवारी 30 मे रोजी रात्री 8 वाजता तुका जातो वैकुंठाला या 3 अंकी हृदय स्पर्शी नाटकाचं आयोजन केलंय. सादर करते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंडळ सोहळे. लेखन हरिभक्त परायण प्राध्यापक बाळासाहेब चटेसर यांचं आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन नरखेडच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
0: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
3: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
0: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेतकऱ्यांचे कैवारी माननीय सुरेशजी हसापुरे साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री पद्मसिंह शिवशेट्टी पाटील, उपसरपंच संगदरी.
4: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77192922555.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381.
6: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94218 760 55.

0: तू येशील आणि पाहशील ही शुभ्र गौर रांगोळी, तू टपटपत राहशील प्रसन्न प्राजक्त होऊन, मन हुरहुरत राहील माझं दिवसभर सुगंधी रानावनात, तुझे भास तुझे आभास पुन्हा पुन्हा अंगणात, मंद किणकिणत राहील माझ्या जीवाचं तोरण तुझ्या स्वागतासाठी, तुझ्या तुझ्या एका अलखत स्मितासाठी।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता कार्यक्रमात आपण ऐकत आहोत अलगद या चित्रपटासाठी देवकी पंडित यांनी गायलेलं रवींद्र औटी यांचं गीत, संगीत आहे अशोक पत्की यांचं।

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
3: संपर्क 87 88 46 14 97।
4: श्रोत्याहो कार्यक्रमात आता ऐकूयात चोराच्या मनात चांदणे या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत। संगीत आहे सुधीर फडके यांचं।

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
4: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर.

श्रोत्या कार्यक्रमाच्या शेवटी आता आपण ऐकूयात घोळात घोळ या चित्रपटासाठी अरुण इंगळे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

आणि बरं तर श्रोते हो, या बरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:45 होत आहेत. ठीक 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स,
1: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
1: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
0: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99 22 111 725।
1: नुरवी अँड जे के असोसिएट्स तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
2: श्रोते हो, आता एक महत्वाचं निवेदन। आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत, दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दीवाने, हद कर दी आपने आणि हमारा दिल आपके पास है। या 5ही चित्रपटातील तुम्हाला आवडणारी मनपसंत गाणी आम्हाला SMS करू शकता। SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41। तेव्हा श्रोते, आज रात्री ठीक 10 वाजता सहभागी व्हायला विसरू नका गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात। आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आता प्रसारित करत आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिका। प्राध्यापक डॉ तेजस्विनी कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील।
3: नमस्कार श्रोते हो, आपण जाणताच अहिल्याबाई होळकर यांच्या 3 शताब्दी जन्मवर्षानिमित्त आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही चरित्रकथनमाला आम्ही प्रसारित करत आहोत। अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात प्रथम केले नी मग सांगितले असे कार्य केले। त्यांच्या करून दाखवीन या ब्रीदवाक्याला कर्तृत्वाची जोड होती। त्यांचं डोंगरा एवढं कर्तृत्व हे लोकहितासाठीच होतं ही सुद्धा एक महत्वाची बाजू। श्रोते हो, या आधीच्या चरित्रकथन मालेतील भागामध्ये आपण अहिल्याबाईंच्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा कार्याची माहिती करून घेतली होती। आज आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये या चरित्रकथन मालेतील अहिल्याबाईंचे महिला आणि पर्यावरण विषयक कार्य हे विचारपुष्प गुंफण्यासाठी आपण प्राध्यापिका डॉ तेजस्विनी कांबळे यांना आमंत्रित केलेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी त्या कार्यरत आहेत। मी अश्विनी वाघमोडे आपलं मनपूर्वक स्वागत करते।
4: नमस्कार मॅडम।
3: मॅडम, आपल्या या संवादामध्ये सर्वप्रथम महिला सक्षमीकरणासंदर्भात मला आपल्याला विचारायला आवडेल की अहिल्याबाई होळकर यांना एक प्रगतशील प्रशासक म्हणून आपण आज ओळखतो, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महिला हक्क आणि कल्याण हे नेमकं कशा पद्धतीनं वाढवलं?
4: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना दूरदृष्टी असलेल्या शासिका म्हणून इतिहासात मानाचे स्थान आहे। 18व्या शतकात पुरुषप्रधान समाजात एक विधवा स्त्री म्हणून त्यांनी राजकारभार सांभाळून महिला सक्षमीकरणाचा पाया घातला। त्यांनी महिलांना कुटुंब, शिक्षण, धर्मकार्य, सामाजिक सहभाग आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्थान दिलेले दिसून येते। त्यांनी महिलांसाठी अनेक शैक्षणिक आणि धार्मिक केंद्रे उभारली जिथे महिलांना आत्मसन्मानाने ज्ञान आणि अध्यात्म शिकता येत असे। त्यांनी महिलांना केवळ धर्मकार्यापुरतेच नव्हे तर सामाजिक निर्णय प्रक्रियेतही भाग घेण्याची मुभा दिलेली आपल्याला दिसून येते। अनेक ठिकाणी त्यांनी स्त्रियांच्या सहभागाने सार्वजनिक कामे पार पाडली। त्यांनी अनेक अनिष्ट चालीरीतींचा विरोध केलेला आपल्याला दिसून येतो। यामध्ये सतीप्रथा, हुंडा पद्धत आणि बालविवाह यांचा विशेष उल्लेख आपल्याला इथं करावा लागेल। सामाजिक बदलांची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केलेली आपल्याला दिसून येत। जसं की आपण म्हणालात, स्वतः आधी केले मग लोकांना सांगितले या उक्तीप्रमाणे त्या वागल्या। आपली स्वतःची मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह वयाच्या 18व्या वर्षी लावून दिला, तिचे कन्यादान स्वतः केले। यशवंत फणसे नावाच्या तरुणाने शौर्य गाजवून प्रजेला सतावणाऱ्या भिल्लांचा बंदोबस्त केला होता, त्याच्यासोबत आपले कन्येचा विवाह त्यांनी अगदी थाटामाटात लावून दिला। आणि विशेष म्हणजे हा विवाह जो होता हा आंतरजातीय विवाह होता, हे मला इथं सांगावंसं वाटतं। अहिल्याबाईंनी महिला केवळ संवेदनशील नसून सक्षम निर्णयकर्त्या असू शकतात हे समाजाला दाखवून दिलं। त्यांनी समाजात महिलांच्या गरिमा व सहभाग वाढवण्याचे जे कार्य केले ते आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या लढ्याला दिशादर्शक ठरते।
3: महिला कल्याणाची एकूणच सुरुवात जी आहे ती अहिल्याबाईंनी स्वतःपासून केली। आधी त्यांनी स्वतःला खूप बळकट केलं

0: आणि मग नंतर या कल्याणामध्ये त्यांनी आपल्या मुलीला सुद्धा घेतलेले. मॅडम, समाजातील विधवा म्हणा किंवा उपेक्षित ज्या महिला आहेत त्यांना आधार देण्यासाठी सुद्धा अहिल्याबाईंनी खूप प्रयत्न केले. मग या प्रयत्नांची काही उदाहरणं तुम्ही आजच्या आपल्या या संवादामध्ये आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल का?
1: हो, नक्कीच. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात समाजातील विधवा व उपेक्षित महिलांसाठी अनेक ठोस उपाययोजना केलेल्या आपल्याला दिसतात. त्या स्वतः एक विधवा असूनही त्यांनी सती जाण्याचे नाकारून समाजात एक आदर्श निर्माण केला. त्यांनी सतीप्रथेचा विरोध करत विधवांना जे सन्मानाने जगण्याचा अधिकार असतो तो अधिकार त्यांनी मिळवून दिला. विधवेला पुत्र नसेल तर निपुत्रिक म्हणून तिची संपत्ती जप्त होऊ नये व तिला दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला आणि तशा पद्धतीचे निवाडे केलेले देखील आपल्याला त्यांच्या कार्यात दिसून येतं. आपल्याला एक उदाहरण इथं मला सांगावंसं वाटतं की देवीचंद नावाच्या सावकाराची संपत्ती अपार होती. त्याच्या निधनानंतर ती संपत्ती जी आहे ती मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलं. मग त्यावेळेस त्यांनी ती संपत्ती इतर लोकांच्या घशात जाऊ नये व त्याच्या विधवेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आणखीन एक उदाहरण आहे जे मला इथं सांगावंसं वाटतं. एकदा एक वृद्ध महिला अहिल्या देवींकडे आपली संपत्ती, दागिने, जड जवाहर व कागदपत्रे घेऊन आली. माझे नातलग यावर डोळा ठेवून आहेत, माझी संपत्ती सरकार जमा करा असे त्या म्हणू लागल्या. अहिल्या देवींनी तिला सुचवले त्यापेक्षा आपली जी संपत्ती आहे ते दानधर्म करा, सोमनाथ जीर्णोद्धाराची वाट पाहतोय असं ते त्यांना म्हणाल्या. तुम्ही संपत्ती या कामी लावा आणि तुमचा निर्वाह, प्रवास खर्च, बाकी सर्व काही मी बघून घेते. अशी पुण्य करण्याची संधी देखील अहिल्या देवींनी अनेक विधवांना दिली हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. इंदूर, महेश्वर आणि अन्य ठिकाणी त्यांनी विधवांसाठी धर्मशाळा व निवासस्थाने उभारली. या ठिकाणी महिलांना अन्न, निवारा व सुरक्षितता मिळत असे. अनेक व्यवसायांमध्ये त्यांना त्यांनी प्रशिक्षण देऊन स्वावलंबीही बनवलं, त्यांना मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे स्त्रियांना केवळ करुणेचा नाही तर कर्तृत्वाचा अधिकारही मिळाला हे मात्र नक्की.
0: म्हणजे मॅडम, विधवा आणि उपेक्षित महिलांना अहिल्याबाईंनी योग्य तो न्याय दिला आणि मग त्यातूनच त्यांना आपोआपच आधार मिळाला. तर या संदर्भामध्ये महिला ज्या कारागीर होत्या त्यांना रोजगार मिळावा म्हणून अहिल्याबाईंनी काय केलं, त्याचं व्यवस्थापन कसं केलं, आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एक प्रकारे महिलांच्या कौशल्य विकासाच्या संदर्भात अहिल्याबाईंनी नेमकं काय काम केलं?
1: अहिल्याबाई होळकर यांचे शासन केवळ धार्मिक वा सामाजिक कार्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी कौशल्यावर आधारित अनेक गोष्टींना भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या काळात महेश्वर हे वस्त्र निर्मितीचे केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. इथे त्यांनी महिलांसाठी हातमाग प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आणि वस्त्र निर्मिती उद्योगाला राजाश्रय दिला. याशिवाय सूतकताई, विणकाम, फळे व अन्न प्रक्रिया, धान्य साठवण, तूप व लोणी निर्मिती अशा ज्या पारंपरिक कौशल्यावर आधारित व्यवसाय होता त्यांना अहिल्या देवींनी चालना दिलेला आपल्याला दिसून येतं. त्यांनी शासकीय निधी व सहकार्याच्या माध्यमातून महिला कारागिरांचे उत्पादन बाजारात पोहोचवले. हे सर्व करताना त्यांनी गुणवत्ता, कष्ट आणि नैतिकतेवर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या कारभारातील कौशल्य विकासाचा दृष्टिकोन हा केवळ आर्थिक लाभापुरता नव्हता तर समाजाच्या स्थैर्य व आत्मनिर्भरतेचा भाग होता. या दृष्टीने पाहता अहिल्या देवींचा कौशल्य विकास मॉडेल आधुनिक काळातील ग्रामीण उद्योग व महिला सक्षमीकरणासाठी आदर्श ठरतो असे माझे मत आहे.
0: अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यामध्ये महिलांची एक विशिष्ट प्रकारे सुरक्षा करण्यात आली होती आणि त्यांना प्रतिष्ठा सुद्धा देण्यात आली होती. मग महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा त्यांनी कशी सुनिश्चित केली हे आपण या ठिकाणी आपल्या श्रोत्यांना जरूर सांगावं.
1: हो मॅडम, अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राज्यात महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करणे ही शासनाची मुळातच प्राथमिक जबाबदारी असल्याचे मानले. त्यांनी न्यायप्रिय आणि कठोर प्रशासनाची यंत्रणा निर्माण केली होती जिथे स्त्रियांविरुद्ध अन्याय व अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळत असे. महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित व सन्मानपूर्वक वावरण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अनेक धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोई अशा ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था असायची. त्यांनी विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आणि सतीप्रथेस विरोध केला हे तर आपण जाणताच. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांमध्येही स्त्रियांना समाविष्ट केले. महिलांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश, पूजनाचा अधिकार आणि आध्यात्मिक चर्चा करण्याची संधीही दिली. यामुळे त्या काळात महिलांचे स्थान दीन नसून दिग्दर्शक बनले. अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या राज्यात महिलांना प्रशासनात आणि संरक्षणातही संधी दिली. मला

0: सांगावसं वाटतंय की त्यांनी महिलांपासून बनलेली एक स्वतंत्र सुरक्षा सेना तयार केली होती जी महिलेच्या आत्मरक्षणासाठी प्रेरणा देते. अहिल्याबाईंच्या राजवटीत हे सुरक्षित आणि सन्मानित वातावरण म्हणजे त्यांच्या सुशासनाची एक ओळख होती. आजच्या काळातही महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा हा दृष्टिकोन महत्वाचा ठरतोय.
1: दुर्गा भागवत यांनी अहिल्याबाई होळकर यांना माहेश्वराची महाश्वेता असं म्हटलेलं आहे. अहिल्याबाई होळकर यांची श्री शंकरावर एक विशिष्ट श्रद्धा होती, त्यांच्या स्वभावाची एक आध्यात्मिक बैठक होती. तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अहिल्याबाईंची ही एक वैयक्तिक श्रद्धा आणि अध्यात्माची नेमकी काय भूमिका होती?
0: अहिल्याबाई यांच्या संपूर्ण जीवनाला त्यांच्या वैयक्तिक श्रद्धा आणि अध्यात्म यांची पायाभरणी लाभलेली होती. त्यांनी स्वतः वारंवार अनेक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्या तत्वज्ञानानुसार शासन चालवले. त्यांच्या दैनंदिन जीवनात भक्ती आणि सेवा या दोन्ही अंगांचा संगम होताना आपल्याला दिसतो. आध्यात्मिक विचारांमुळेच त्यांनी स्त्रियांना देह नव्हे तर आत्मा या तत्वावर आधारित सन्मान दिला. त्यांनी हे स्पष्ट केले की स्त्रीची किंमत तिच्या वैवाहिक स्थितीवर नव्हे तर तिच्या कर्म आणि आचार धर्मावर ठरते. त्यांनी अनेक धार्मिक स्थळांचे जेव्हा त्यांनी पुनर्निर्मिती केली तर त्यावेळेस त्यांनी महिलांना त्या ठिकाणी सेवा व पूजेत सहभागी होण्याचा अधिकार दिला. त्यांच्या आध्यात्मिकतेचा प्रभाव म्हणजे त्यांनी शासनात करुणा, समता आणि नीतिमत्ता जपली. त्यांनी स्त्री पुरुष दोघांनाही ईश्वरदत्त सत्व मानले, त्यामुळे त्यांच्या निर्णयात संकुचितपणा कधीच आलेला दिसून येत नाही. त्यांचे अध्यात्म हे केवळ वैयक्तिक श्रद्धा नव्हते तर एक व्यापक मानवी मूल्यविषयक राजकीय नीती होती. त्यातून स्त्री सक्षमीकरणाला एक आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले आपल्याला दिसून येते.
1: महिला सक्षमीकरणाबरोबरच अहिल्याबाईंनी 300 वर्षापूर्वी पर्यावरण आणि पर्यावरणाचं संरक्षण यांचं महत्व जाणलं होतं. त्यांच्या बुद्धिमत्तेची हे एक विलक्षण अशी बाजू आहे असं मला वाटतं. अहिल्याबाईंनी संपूर्ण भारतामध्ये मंदिरं आणि धर्मशाळा बांधल्या ही त्यांची ओळख होती, पण त्यांच्या स्थापत्य कार्यातून एक पर्यावरणीय संवेदनशीलता आपल्याला दिसून येते. तर त्या संदर्भात आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगू शकाल?
0: अहिल्याबाई होळकर यांचे स्थापत्य कार्य केवळ धार्मिक नव्हते तर त्यात पर्यावरणीय जाणीवा आणि शाश्वततेची तत्वेही समाविष्ट असलेली आपल्याला दिसून येतात. त्यांनी ज्या ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट वा विश्रांतीगृहे बांधली तेथे नैसर्गिक संसाधनाचा संतुलित वापर केला जात असे. उदाहरणार्थ त्यांनी मंदिरे प्रामुख्याने नदीच्या तीरावरती किंवा पाण्याची सुलभता जिथे आहे तिथे बांधलेली आपल्याला दिसून येतात, ज्यामुळे त्या परिसरात जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक समन्वय वाढीस लागलेला आपल्याला दिसतोय. त्यांच्या स्थापत्यामध्ये स्थानिक दगड, माती आणि नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून अगदी पारंपरिक पद्धतीने वास्तुशास्त्राचे जे पालन असतं ते केलेलं आपल्याला दिसून येतं. बांधकाम जे होतं ते पर्यावरण पूरक होते, कारण त्यात हवेशीर दालनं, पावसाचं पाणी साठवण्याचे कुंड आणि वृक्ष लागवड यांचा समावेश असत. त्यांनी जिथे धर्मशाळा किंवा अन्नछत्रे उभारली तेथे पाणी, सावली आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात होती. त्यामुळे त्यांच्या स्थापत्य कार्यातून सामाजिक गरजा तर पूर्ण झाल्याच, परंतु पर्यावरणाचे भान देखील राखले गेले. ही जी वृत्ती आहे त्यांच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचे प्रतीक आहे असं मला वाटतं.
1: अतिशय सूक्ष्म विचार त्यांचा या एकंदरीतच कार्यात दिसून येतो. मॅडम, अहिल्याबाई होळकर यांनी नद्या आणि जंगलं यासारख्या नैसर्गिक संसाधनांचं सुद्धा जतन करण्याचं काम केलं, तर या संदर्भात त्यांनी नेमकी कोणती पावलं उचलली होती?
0: हो, त्यांनी जतन आणि संवर्धनाचं काम खूप केलेलं आहे नद्या आणि जंगलांच्या संदर्भात. आपल्या राज्याभोवती असलेल्या नद्या, जलस्रोत आणि जंगलांचे जतन संवर्धन करण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राज्याभोवती असलेल्या नद्या, जलस्रोत आणि जंगलांचे जतन संवर्धन करण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचललेली आपल्याला दिसून येतात. त्यांनी नद्यांची शुद्धता राखण्यासाठी घाट उभारले आणि त्यांच्या परिसरात साफसफाई व नियमित देखभाल राहील या पद्धतीचे आदेश जे आहेत ते सर्वांना दिलेले दिसून येतात. नद्यांच्या तीरावरील प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी मंदिराचे ठिकाण योग्य रीतीने, योग्य पद्धतीने निश्चित केले आणि कचरा व्यवस्थापनावरती त्यांनी भर दिला. महेश्वर, वाराणसी, त्र्यंबकेश्वर, रामेश्वरम अशा अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये त्यांनी नद्यांजवळ घाट, कुंड आणि पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधल्या. त्यांनी नद्यांची जी ओळख आहे ती जीवरेषा म्हणून निर्माण केली, हे इथं मला अधोरेखित करावंसं वाटतंय. जंगलाबाबतही त्यांनी स्थानिक वनसंपदेचा शहाणपणाने वापर करावा असा आग्रह धरलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी इमारतींसाठी स्थानिक दगड व मातीचा वापर केला. जेव्हा अगदीच

0: वृक्षतोड अपरिहार्य असेल त्यावेळेस त्यांनी पुन्हा वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले. ही धोरण जी आहे ही पर्यावरण व इतर संसाधनाचे विवेकपूर्ण व्यवस्थापन करण्याचे एक आदर्श उदाहरण आहेत असं माझं मत आहे.
1: अहिल्याबाईंनी विहिरी, टाक्या, रस्ते, नदीघाट, धर्मशाळा या स्वरूपामध्ये सार्वजनिक पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्या. शाश्वत विकासाच्या संदर्भात त्यांनी या कामाला कसा हातभार लावला?
0: अहिल्याबाई होळकर यांच्या सार्वजनिक पायाभूत सोयी सुविधा म्हणजे शाश्वत विकासाची मूर्त प्रतिमा आहे. त्यांच्या काळात त्यांनी उभारलेल्या विहिरी, जलकुंड, घाट, पाणपोई व रस्ते हे समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करतानाच पर्यावरणीय समतोल राखणारे होते. त्यांनी ज्या विहिरी बांधल्याच्या बाजूने टाक्या बांधल्या त्याच्यामध्ये पावसाचे पाणी साठवण्याची कार्यक्षमता होती, ज्यामुळे काय झालं की भूजल पातळी वाढीस मदत झाली. अनेक गावात त्यांनी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या ज्या आजही कार्यरत आहेत. त्यांनी जलप्रबंधनाला धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्व दिले. रस्ते हे वृक्षांची कत्तल न करता व नैसर्गिक उतारानुसार त्यांनी त्यांचं बांधणी जी आहे रस्त्यांची केलेली आपल्याला दिसून येते, ज्यामुळे काय झालं की भूक्षय व पूर नियंत्रण यासाठी मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या कामामध्ये स्थानिक नैसर्गिक संसाधनाचा वापर आणि दीर्घकालीन उपयोगाची दृष्टी आहे ती मात्र दिसून येते. त्यांनी ज्या परिसरात धर्मशाळा किंवा अन्नछत्रे बांधली त्या ठिकाणी पाणी, सावली व स्वच्छतेची पूर्तता केली. हे आरोग्यदायी जीवनशैलीस पूरक ठरते जे शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. या सर्व कृतींमुळे अहिल्याबाईंचे कार्य सामाजिक न्याय, अधिक पर्यावरणीय समतोल या संकल्पनेचे उदाहरण ठरते.
1: आपल्या या संवादामध्ये मला आपल्याला इथे हे विचारायला आवडेल, अहिल्याबाईंनी आपल्या प्रांतामध्ये शहरी नियोजन आणि सामुदायिक संसाधनांबद्दल अहिल्याबाईंचा एक दृष्टिकोन जो होता त्या दृष्टिकोनातून विशेषत निसर्गाच्या संबंधात आपण आज कोणते धडे घेऊ शकतो?
0: यांचे शहरी नियोजन हे सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय समतोलावर आधारित होते. त्यांनी उभारलेल्या शहरांमध्ये पाणी व्यवस्थापन, उघडी जागा किंवा सार्वजनिक सोयी सुविधा आणि धार्मिक स्थळे यांचा एक खूप चांगला समतोल जो आहे तो बघायला मिळतो. याच्यामध्ये विशेषतः महेश्वरचे उदाहरण पाहिले तर तिथे जलस्रोतांच्या जवळ घाट, कुंड, मंदिर आणि राहण्याच्या सुविधा शिस्तबद्ध रचनेमध्ये बांधल्या गेलेल्या होत्या. त्यांनी समुदाय हाच संसाधन व्यवस्थापनेचा केंद्रबिंदू आहे या विचारावर ज्या पायाभूत सोयी सुविधा होत्या त्या उभारल्या होत्या. लोकांना पाण्याचा वापर, स्वच्छता, वृक्षांची काळजी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या देखभालीबाबत त्यांनी जबाबदार ठरवले. त्यांच्या बांधकामांमध्ये नैसर्गिक उतार, वाऱ्याचा झोत व सूर्यप्रकाश यांचा विचार होत असे. त्यांनी आजच्या या जो आपण क्लायमेट स्मार्ट प्लॅनिंग म्हणतो ना तो जो मॉडेल आहे तो त्यांनी त्यांच्या काळातच राबवला. आपण त्यांच्या कार्यातून शिकू शकतो की शाश्वत शहरी विकासासाठी केवळ इमारतींचा विस्तार नव्हे तर नैसर्गिक संसाधनांचे जतन, समुदायाची जी सहभागिता आहे ती आणि दीर्घकालीन विचार हा इथे महत्वाचा आहे. त्यांच्या शहर नियोजनात माणूस, निसर्ग आणि संस्कृती या तिन्हींचा सुंदर असा समन्वय पाहायला मिळतो.
1: मॅडम, आज आपण पर्यावरण शाश्वततेसाठी खूप प्रयत्न करतो, मग सध्याच्या या प्रयत्नांना अहिल्याबाईंनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण केलेल्या त्यांच्या कृती कशा पद्धतीनं प्रेरणा देतात?
0: आजच्या काळात पर्यावरणीय शाश्वततेच्या प्रयत्नांमध्ये जे मूलभूत तत्व महत्वाचे ठरते जसे की लोकसहभाग, स्थानिक संसाधनाचा योग्य वापर आणि दीर्घकालीन दृष्टी मी आधीही मांडलंय, तेच जे आहे सर्व आपल्याला अहिल्याबाईंच्या कार्यातून स्पष्टपणे दिसतात. त्यांनी स्थानिक समाजाच्या गरजा समजवून घेत त्यांची पूर्तता करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना केल्या. त्यांच्या कार्यातून आपल्याला अनेक प्रेरणा मिळतात की त्यांनी विकासासाठी जे काही पाऊल उचललं याच्यातून पर्यावरणाची काही हानी होणार नाही ना याची सदैव काळजी त्यांनी घेतली. याची जबाबदारी केवळ त्यांनी स्वतःची किंवा शासनकर्त्याची आहे असं कधीच मानलं नाही, तर शासन आणि समाज या दोघांचीही जबाबदारी आहे हे असं त्यांनी ठरवून दिलं आणि तशी शिस्त आपल्या प्रजेला लावली. जसे घाट, विहीर, टाक्या, वृक्ष लागवड किंवा जलसंधारण हे कार्य करत असताना त्यांनी जनतेला देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. जसे आजचं सरकार आणि नागरिक स्वच्छता असेल, जलसंवर्धन असेल व हरिक्षेत्र विकासावर भर देणं असेल याच्यासाठी या दोघांनीही एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे हे आपल्याला अहिल्यादेवींच्या कार्यातून कळून येतं आणि ते आपण तशा पद्धतीने पुढे घेऊन गेलं पाहिजे. जल जंगल जमीन यासोबतच त्यांनी

0: मी पाळीव प्राणी व जी वन्य जनावरं होती तसंच जलचर असतील पक्षी असतील या सर्वांना नियोजनात स्थान दिलं होतं हे इथं महत्वाचं. उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी तळी होती किंवा नदी होती त्यामध्ये जे जलचर होते त्यांच्यासाठी खाद्य म्हणून पिठाच्या गोळ्यात म्हणजे टाकायला लावत होत्या. त्यासोबत त्यांनी काय केलं होतं की जंगलांमध्ये जनावरांसाठी तलाव बांधले होते. पाखरं होती त्या पाखरांसाठी शेतामधली जमिनीच किंवा शेते काही प्रमाणात त्याचा जो हिस्सा आहे तो त्यांनी राखून ठेवायला सांगितला होता. असे अनेक उदाहरणं यातून आपल्याला बघायला मिळतात. मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी जेव्हा त्यांनी जमिनी दिल्या त्यासाठी एक 9-11 कायदा त्यांनी लागू केला ज्याला 9-11 कानून असं म्हणूनही ओळखलं जातं. जी जमीन दिली जाईल त्यावर त्या शेतकऱ्याने फळझाडांची लागवड करावी आणि त्यातली 9 झाडांचे उत्पन्न त्याच्या स्वतःच्या चरितार्थासाठी ठेवून बाकीची 11 झाडांचे उत्पन्न सरकार जमा करावे असा त्यांनी हा कायदा केला होता. जी इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील त्यांनी काय केलं होतं की कमीत कमी 5 झाडं तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावली पाहिजेत आणि ती झाडे देखील कोणती असावी याचा देखील एक नियम होता बरं का. याच्यामध्ये वड पिंपळ औदुंबर तसंच कवट आंबा ही जमिनीत खोलवर जाऊन पाणी धरून ठेवणारी अशी वृक्ष आहेत आणि तसेच या वृक्षांमुळे काय होतं की हवेतला ओलावा टिकून राहतो तर अशी झाडे त्यांनी निवडली. रस्त्याच्या कडेला पडीक मोकळ्या जमिनीवर सुद्धा त्यांनी अशा वृक्षांची लागवड केलेली त्यांच्या काळामध्ये दिसून येते. त्यांच्या राज्यामध्ये वृक्षतोडीची बंदी त्यांनी केली होती. यामुळे काय झालं की एक चांगला संदेश जो आहे तो समाजामध्ये निर्माण झालेला दिसतो. जर आपण विचार केला तर सध्याची जी पर्यावरण चळवळ सुरू आहे याची एक प्रेरणा जी आहे ते अहिल्या देवी होळकरांच्या कार्यातून आपल्याला मिळते आणि त्या प्रेरणेनुसार जर ही पर्यावरण चळवळ पुढे घेऊन गेलो आपण तर खूप चांगल्या पद्धतीने याबाबतीत कार्य होईल.
1: एकंदरीतच अहिल्याबाई होळकर यांचं महिला सक्षमीकरणासंदर्भातलं काम आणि पर्यावरण संरक्षणासंदर्भातलं काम हे अतिशय उल्लेखनीय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 300 वर्षापूर्वीच्या एक उत्तम अशा प्रशासक म्हणून अहिल्याबाईंची प्रतिमा आज आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येते. मॅडम, या संवादाच्या शेवटी युवा पिढी आणि महिलांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून कोणता संदेश घेणं हे आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं.
0: मॅडम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जे जीवन आहे ते सृजन संवेदनशीलता आणि शौर्य यांचा अद्वितीय संगम आहे. आजच्या युवा पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. सर्वप्रथम अहिल्याबाईंच्या जीवनातून आपल्या समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची जी दृढ इच्छाशक्ती आहे किंवा प्रामाणिक प्रशासन आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचा प्रभाव जो आहे तो महत्वाचा ठरतो. आणि ही जी युवा पिढी आहे त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्यातून जे सामाजिक भान आहे किंवा नैतिक नेतृत्व आहे किंवा समाजासाठी काम करण्याची जी काही जबाबदारी आहे ती सकारात्मकतेने स्वीकारावी किंवा आपण या समाजाचा भाग आहे तर या समाजाच्या विकासासाठी आपण देखील हातभार लावावा ही जी जाणीव आहे ही तरुणांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि याच पद्धतीने आधुनिकता आणि नवीन मूल्य या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून आपलं जीवनाचं जे मार्गक्रमण आहे हे तरुणांनी करणं आवश्यक आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने 300 वर्षापूर्वी परिस्थिती होती त्यापेक्षा सध्याची परिस्थिती थोडी बदललेली आहे तरी सुद्धा आजही समाजामध्ये स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. काही समस्यांचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे स्त्रियांच्या बाबतीत. त्या काळामध्ये राहून अहिल्यादेवी होळकर जर स्वतः पुढे येऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर सध्याच्या स्त्रियांनी देखील असे प्रयत्न करणं अपेक्षित आहे. या स्त्रियांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करणं स्वतःच्या अडचणींवर मात करणं आणि आपल्या ज्या सख्या आहेत त्या सख्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करणं हे तर महत्वाचं ठरतं.
1: मॅडम, खूपच सूक्ष्म माहिती आपण दिली. आज आपण पुण्यश्लोक अहिल्या देवी या चरित्र कथन मालेमध्ये अहिल्या देवींचे महिला आणि पर्यावरण विषयकचं कार्य आपण आपल्या श्रोत्यांना माहिती करून दिलं त्यासाठी मी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
2: श्रोतः पुण्यश्लोक

0: अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिका या अंतर्गत प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांची अश्विनी वाघमोड यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
4: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
3: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
4: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
5: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
3: अहो श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
6: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
3: मोबाईल 93-72-44-34. शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 87-88-44-1497.
3: प्रवेश, प्रवेश, प्रवेश.
8: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू.
9: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
3: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
8: ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
3: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर.
8: मोबाईल 860-58-33-499 किंवा 72-190-63-953.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
10: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
11: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: FM बँड 103.4 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीसह हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9:30 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर रात्री ठीक 10 वाजता गुजारिश हा SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले 5 चित्रपट आहेत. दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दिवाने, हद कर दिया आपने आणि हमारा दिल आपके पास है. या 5 चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS करू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचा 94-22-65-17-41. तेव्हा नक्की SMS करा आणि सहभागी व्हा गुजारिश या कार्यक्रमात. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम.
12: बहुत कुछ कर लिया आराम मखमल के कदेलों में, सुलाऊंगा तुम्हें या पत्थरों में और ढेलों में, सरे दरबार खिदमत में हर एक बांधे कमर होगा, किसी के हाथ में पल्लम कोई करता चमर होगा. वाह वाह वाह वाह वाह वाह की आवाजें बुलंद हो गई. डायरेक्टर साहब ने मुझे गले से लगा लिया. कहने लगे बरखुरदार, अरे तुम तो बॉर्न आर्टिस्ट हो, फिल्म में एक्टिंग करो, मैं तुम्हारी लाइफ बना दूंगा, फोटोग्राफी को मारो गोली.
13: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन साथी.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत गुजारिश हा एसएमएसवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: पुरानी यादों की किताब का हर पन्ना एक फरमाइश है, सुरों से सजी शाम में यादों की नुमाइश है। खोल दीजिए अपने दिल के दरवाजे आज फिर से, आपके पसंद के नगमे सुनाने की बस यही गुजारिश है। नमस्कार श्रोते हो, मी तुमचा मित्र यश गोसावी गुजारिश या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो। श्रोते हो, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे पाच चित्रपट आहेत दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दीवाने, हद कर दिया आपने आणि हमारा दिल आपके पास है। तर श्रोते हो, मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर फोन उचला आणि SMS करा तुमच्या आवडीची मनपसंत गीतं। या पाचही चित्रपटांपैकी कोणतीही गीतं तुम्ही आम्हाला SMS करू शकता। SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41। तेव्हा लवकरात लवकर SMS करा आणि सांगा तुमच्या आवडीची गीतं आणि सहभागी व्हा गुजारिश या कार्यक्रमात।
1: जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिकजनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुरध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करुनी भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकलजनांना। प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साथ घालतो आहे। आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीशी मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर। आपल्या सुसंस्कृत आणि श्रवणनिष्ठ रसिक श्रोत्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी सोलापूर आकाशवाणी मैत्रीचा हात पुढे करत आहे। तेव्हा सोलापूर आकाशवाणीच्या

0: ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला नक्की भेट द्या. सोलापूर आकाशवाणी सर्च करा आणि फॉलो करा. ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी.
1: सर्व कार्यक्रमाच्या सुरुवातीला बघूयात धडकन या चित्रपटातील गीतासाठी कोणकोणत्या श्रोत्यांनी आपल्याला पसंती कळवलेली आहे. पहिले श्रोते आहेत शेळगी सोलापूरवरून ऋषिकेश खताडे यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, राहणार भीमनगर, आंबे चिंचोळी, तालुका पंढरपूर. पुढचे श्रोते आहेत विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथले आपले हे नियमित श्रोते आहेत. यानंतरचे श्रोते आहेत खुपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथून विकासवाले, रुपालीवाले, पियालीवाले, अंजलीवाले, हर्षलीवाले आणि समस्त वाले परिवार. यानंतर विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळवेढ्याचे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आहेत संतोष खडसे, प्रियंका खडसे, विदर्भ यवतमाळवरून यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर कृष्णा घोडके, प्रशांत शिंदे, ऋषी शिंदे, यशराज शिंदे, सुनीता शिंदे, रोहिदास चौक पंढरपूरचे हे श्रोते आहेत. गुजारिश या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सूरज चंदन शिवे मुक्काम पोस्ट खर्डी तालुका पंढरपूरचे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती धडकन या चित्रपटातील गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत भगवान रामचंद्र भिलारे, तिसंगी तालुका पंढरपूर. पुढचे श्रोते आहेत मौजे तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड, तुळशीराम शिंपले, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले आणि समस्त शिंपले परिवार. पुढे विशाली मोरे यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर लक्ष्मी चंद्रशेखर भोसले, साठे पाटील, वस्ती देगाव, सोलापूरचे श्रोते आहेत. त्यांनी धडकन या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती कळवलेली आहे. वैशाली आमले, दिगंबर आमले, समस्त आमले परिवार, वारद चाळ, सोलापूरचे हे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आहेत सुशील कुंभार, हत्तूरचे हे श्रोते आहेत. यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतरचे श्रोते आहेत विजय भस्मे, दहिटणे, तालुका अक्कलकोटचे हे श्रोते आहेत. पुढे ज्यांनी आपली पसंती आपल्याला एसएमएस द्वारे कळवलेली आहे ते आहेत श्री महादेव प्रभाकर खोसरे, भोयरे, तालुका मोहळ, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर नांदेडवरून आपले नियमित श्रोते प्रकाश जैन यांनीही आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. गुजारिशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर नवनाथ गुड मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत परमेश्वर झिंजुर्डे, विष्णुपंत पाचवे, आकाश प्रकाश, समस्त रेडिओ प्रेम श्रोता संघ कुरुलचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर येवळे परिवार यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पंकजा अमृता महादेवी, रोहिणी, राहुल कित्तुरे यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. संदीप आठवले, निखिल भालेराव, समृद्धी भालेराव, मुक्काम पोस्ट मोहळ रेल्वे स्टेशनचे हे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आहेत लखन गजधाने, साक्षी, आदित्य, अनिकेत, प्रतीक्षा, दीक्षा, आर्यन, वर्षा, इंदुबाई, दत्ता, कुमठानाका, सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर विजयालक्ष्मी, राहुल महाजन, श्रीनिधी, स्वस्ती, श्रीशा, बुलढाण्याचे हे श्रोते आहेत. गुजारिशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर मुक्काम पोस्ट फुलचिंचोळी पंढरपूरवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत झाकीर मुलाणी, सुमया मुलाणी, सुबान मुलाणी, समीर मुलाणी, सलमा मुलाणी, मुमताज मुलाणी, दिलशाद मुलाणी, नसीर मुलाणी, चाचा चाची आणि समस्त मुलाणी परिवार. यानंतर हिरजवरून संभाजी लक्ष्मण रुपनर यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. संदीप आठवले यांनी आपली पसंती आपल्या कळवली. शशिकांत शेळके आणि प्रियंका शेळके कोंढेरी तालुका मोहळ जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर

डॉक्टर प्रकाश अधिगंबर सावंत, विद्या प्रकाश सावंत, प्राजक्ता प्रकाश सावंत, चिकू सावंत, प्रज्योत सावंत, अतिश सावंत, तारापूर तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर ज्या श्रोत्यांनी आपल्याला गुजारिश पाठवलेली आहे त्यांनी आपलं नाव लिहिलेलं नाही, त्यांच्या दूरध्वनी क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक आहेत 3063. यानंतर पुढचे श्रोते आहेत श्री महादेव प्रभाकर खोचरे, मुक्काम भोयरे, तालुका मोहळ, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर सक्षम श्रेणीक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, चांदणी चौक सांगलीचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. विकास सुरवसे नागपूर वरून आपल्यासोबत हे जोडले गेलेले आहेत. गुजारिशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. यांनी धडकन या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. श्रोते हो ऐकूयात धडकन या चित्रपटातलं हे गाजलेलं गीत उदित नारायण, अलका याग्निक आणि कुमार सानू यांच्या स्वरात. रचना आहे समीर यांची तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

स्वधव धडकन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले पाच चित्रपट आहेत दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दीवाने, हद कर दी आपने आणि हमारा दिल आपके पास है. या पाचही चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला एसएमएस करू शकता. एसएमएस करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. तेव्हा लवकरात लवकर एसएमएस करा आणि सहभागी व्हा गुजारिश या कार्यक्रमात. बघूयात पुढे कोणत्या चित्रपटासाठी श्रोत्यांनी पसंती दर्शवलेली आहे. तो चित्रपट आहे दुल्हन हम ले जाएंगे. या चित्रपटातील गीतासाठी ज्या श्रोत्यांनी आपल्याला पसंती दर्शवलेली आहे त्यातले पहिले श्रोता आहेत सिद्धाराम हिरेमठ मार्केट यार्ड सोलापूर यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर शिवाजी सोनुळे, सविता सोनुळे, मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे, वैभव सोनुळे आणि समस्त सोनुळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणीचे हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर परमेश्वर झिंझुर्डे, विष्णुपंत पाचवे, आकाश प्रकाश, समस्त रेडिओ प्रेम श्रोता संघ कुरुल यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढच्या श्रोत्या

नेता संस्कृती संदीप आठवले मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर जयराम गुंड, नवनाथ गुंड मोहोळचे हे श्रोते आहेत. श्रोते हो, आपणास एक नम्र विनंती आहे, एसएमएस करताना कृपया मराठीत नीट आणि शुद्ध एसएमएस करावा, जेणेकरून वाचताना आपल्या नावाची गल्लत आमच्याकडून होणार नाही. त्याबरोबरच कृपया कार्यक्रम चालू असताना कॉल कोणीही लावू नका, एसएमएस वर आधारित आपला हा कार्यक्रम आहे, तेव्हा एसएमएस द्वारे आपल्या फरमाईश आपल्या गुजारिश आमच्यापर्यंत पोहोचवा. फोन केल्यामुळे इथे कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होऊ शकतो, ही नम्र विनंती. यानंतरचे श्रोते आहेत विदर्भ यवतमाळवरून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे. यानंतर समृद्धी भालेराव, शुभांगी आठवले यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्याबरोबरच ते आत्ता जे गीत आपण धडकन या चित्रपटातलं ऐकवलं त्याबद्दल ते म्हणतात की हे गाणं प्रेम भावना आणि नात्यातील विश्वास व्यक्त करणार आहे. 2000 दशकातील सर्वात लोकप्रिय रोमॅन्टिक गाण्यांपैकी एक मानलं जातं आणि आजही हे गाणं प्रेमगीतांच्या यादीत खूप ऐकलं जातं. अगदी बरोबर आहे, त्या काळी कुमार सानू आणि ह्या सर्वच लेजेंडरी गायकांनी आपल्या गायकीतून ही गाणी अजरामर केली आहेत आणि आजही आपण ती तेवढ्याच लोकप्रियतेनं ऐकतोय. यानंतर पुढचे श्रोते आहेत चंद्रकांत अर्जुन पायगोंडे, नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर मीनाक्षी कुंभार, जय कुंभार, विराज कुंभार, जगदीश कुंभार, लक्ष्मी विष्णू साळ, डोणगाव रोड सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर चिठ्ठे कविता, मल्लीनाथ चिठ्ठे, महादेव चिठ्ठे, पूर्व विभाग सोलापूरचे हे श्रोते आहेत. शशिकांत शेळके आणि प्रियंका शेळके, कोंधेरी तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवली आहे. त्यानंतर दिलीप कुलकर्णी, स्वागत नगरचे हे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आपल्या सोबत जोडले गेले आहेत मोहोळवरून दत्ता मोरे, पोखरापूर तालुक्यातले हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्या कळवलेली आहे. त्यानंतर लक्ष्मी चंद्रशेखर भोसले, साठे पाटील, वस्ती, देगाव नाका, सोलापूर यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. वैशाली आमले, दिगंबर आमले, वारत साळ, सोलापूर हे आपले नियमित श्रोते. त्यानंतर वैशाली मोरे, सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर योगेश गुरव, राजेश गुरव, कुरुल तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. पुढचे श्रोते आहेत विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भवानीपेठ, सोलापूर. विजय कोळी यांनी आपली पसंती दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गीतासाठी आपल्याला दर्शवलेली आहे. त्यानंतर चंद्रकांत अर्जुन पायगोंडे, नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर समस्त डोके परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे, मोहोळचे हे श्रोते आहेत. पुढे ज्या श्रोत्यांनी आपली गुजारिश आपल्याला पाठवलेली आहे ते श्रोते आहेत रूपा हबीब, करण ऋतिका, गोपाळ हबीब आणि समस्त हबीब परिवार, स्वागतनगर सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर मोहन आसबे, तामदरडी, विजयालक्ष्मी, राहुल महाजन, श्रीनिधी, स्वस्ती, श्रीशा, बुलढाण्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर कृष्णा घोडके, प्रशांत शिंदे, ऋषी शिंदे, यशराज शिंदे, सुनीता शिंदे, रोहिदास चौक, पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवली आहे. त्यानंतर पुढच्या श्रोत्या आहेत अश्विनी स्वामी, सोलापूरवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. महादेव खोचरे, मुक्काम पोस्ट, भोरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर भगवान रामचंद्र भिलारे, तिसंगी तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत सूरज चंदन शिवे, मुक्काम पोस्ट, खर्डी तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत.

त्यानंतर झाकीर मुलाणी, सुमया मुलाणी, सुभान मुलाणी, समीर मुलाणी, सलमा मुलाणी, मुमताज मुलाणी, दिलशाद मुलाणी, नसीर मुलाणी, चाचा चाची आणि समस्त मुलाणी परिवार मुक्काम पोस्ट फुलचिंचोळी तालुका पंढरपूर वरून आपल्यासोबत कार्यक्रमात जोडले गेलेले आहेत. श्रोत्यांनो गुजारिश कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला कळवली आहे ते आहेत मोहन असबे मंगळवेढ्याचे हे श्रोते आहेत ज्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर भोला कुमार गोरखपूरवरून आपल्यासोबत हे जोडले गेलेले आहेत. त्यांनी दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. चला तर मग श्रोते ऐकूयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातलं हे गाजलेलं गीत अलका याग्निक सोनू निगम आणि सहकार्यांच्या स्वरात. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

श्रोतेहो गुजारिश हा एसएमएस वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मी तुमचा मित्र यश गोसावी तुमच्या सोबत आहे आणि आजच्या गुजारिशच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आपले पाच चित्रपट आहेत दुल्हन हम ले जाएंगे, धडकन, दीवाने, हद कर दिया आपने आणि हमारा दिल आपके पास है. या पाचही चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला एसएमएस करू शकता. एसएमएस करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41. तेव्हा लवकरात लवकर एसएमएस करा आणि सहभागी व्हा गुजारिश या कार्यक्रमात. रात्रीचे 10:29 झाली आहेत.

श्रोते हो, गाणी म्हणजे केवळ स्वर किंवा शब्दांचा मेळ नसतो, तर त्या बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यातील काही सुवर्णाक्षरांच्या साक्षीदार असतात, म्हणायला काही हरकत नाही. आणि आजच्या आपल्या गुजारिश या कार्यक्रमात आपण असेच काही तुमच्या मनपसंतीची सदाबहार हिंदी चित्रपट गीतं आणली आहेत, जी तुम्ही आम्हाला एसएमएस द्वारे सांगत आहात. आणि दिवाने या चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्या कळवलेली आहेत, ते श्रोते आहेत वरदा आघोर, पल्लवी आघोर, योगेश आघोर, पुण्यावरून आपल्यासोबत हे जोडले गेलेले आहेत. गुजारिश या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्यासोबत जोडले गेले आहेत सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे, मुक्काम पोस्ट फुलवळ, नांदेड जिल्ह्यातून हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रोत्यांना पुनश्च एकदा नम्र विनंती की कार्यक्रम चालू असताना कृपया कोणीही कॉल लावू नका. आपण कॉल केल्यामुळे इथे तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकतात आणि कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या ज्या काही फरमाईश आहेत त्या एसएमएसद्वारे आम्हाला कळवा. एसएमएस करण्यासाठी आपला दूरध्वनी क्रमांक आहे 94-22-65-17-41. यानंतर पुढचे श्रोते आहेत सूरज चंदन शिवे, मुक्काम पोस्ट खर्डी, तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर श्रीशैल कुंभार, हत्तूर तालुका, दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर कुरुल वरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत बापू ताड, संग्राम ताड, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर समीर बागवान, नसरीन बागवान, सांगोला जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. शिवाजी सोनुळे, सविता सोनुळे, मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे, वैभव सोनुळे आणि समस्त सोनुळे परिवार, भोसे चिंतूर जिल्हा परभणीचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती आपल्याला कळवली. त्यानंतर नितीन वाघमारे, चळीचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर डॉक्टर प्रकाश सावंत, विद्या सावंत, प्राजक्ता सावंत, प्रणया, चिकू प्रकाश सावंत, प्रज्योत सावंत, अतिश सावंत, तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्णा घोडके, रोहिदास चौक पंढरपूर से हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर शंकर नागनाथ कांबळे आणि समस्त कांबळे परिवार, भोगाव तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत, यांनीही दिवाने या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती आपल्याला कळवलेली इथे स्क्रीनवर दिसतेय.

यानंतर कयामत या चित्रपटा माफ करा दिवाने या चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहेत ते पुढचे श्रोते आहेत पंकजा अमृता महादेवी रोहिणी राहुल कित्तुरे जम्मू काश्मीर वरून हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गुजर ईशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर काशीनाथ हे येवळे सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत तुळशीराम शिंपले रामदास शिंपले बाबासाहेब शिंपले कुशीवर्ता शिंपले साक्षी ठेंबरे तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर ज्या श्रोत्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवली त्यांनी आपलं नाव आणि पत्ता लिहिलेला नाहीये. त्यांच्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार क्रमांक आहेत 0248. श्रोत्यांना कृपया नम्र विनंती SMS पाठवताना कृपया आपण आपलं नाव आणि पत्ताही लिहावा आणि आपली पसंती आपला जे गीत ऐकायचंय त्याची पसंती स्पष्टपणे लिहावी. त्यानंतर परमेश्वर जिंजुर्डे विष्णुपंत पाचवे आकाश प्रकाश समस्त रेडिओ प्रेम श्रोता संघ कुरुलचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर विजय कोळी यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत व्यंकटेश हब्बा यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. नितीन वाघमारे मंगेश वाघमारे चळे तालुका पंढरपूर वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर तानाजी आणि मीरा जगताप कळमण वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत विडी घरकुल सोलापूर वरून अंबादास सोमा कल्पना कृष्णवेणी महालक्ष्मी भगवती सरस्वती विठोबा अर्जुन सोमा आणि अक्षय भाग्यलक्ष्मी दत्तुबाई यादगिरी आणि समस्त यादगिरी परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्या कळवली. त्यानंतर वैशाली आमले दिगंबर आमले वारदसाळ सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवले दिसते. त्यानंतर विलासराव कोष्टे आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळ वेढ्याचे श्रोते आहेत यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. चला तर मग श्रोते ऐकूयात दिवाने या चित्रपटातलं गीत सुखविंदर सिंग आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. रचना आहे समीर यांची तर संगीत आहे संजीव दर्शन यांचं.

श्रोतेहो दिवाने या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. त्यानंतर ज्या चित्रपटासाठी श्रोत्यांनी आपली पसंती दर्शवलेली आहे तो चित्रपट आहे हद कर दी आपने.

या चित्रपटातील गीतासाठी कोणी कोणी आपल्याला गुजारिश आपली पाठवलेली आहे. पहिले श्रोते आहेत शिवाजी सोनळे, सविता सोनळे, मनीषा सोनळे, भाग्यश्री सोनळे, वैभव सोनळे आणि समस्त सोनळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणीचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर सुनील कसबे, सोन्या बबलू, अक्षय राजू रखन, मलिक पेठचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर दयानंद पांढरमिसे, सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत भगवान रामचंद्र भिलारे, तिसंगी तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवले दिसते. त्यानंतर महादेव खोसरे, मुक्काम पोस्ट भोरे, तालुका मोहर, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली. त्यानंतर अरविका सत्यवान बाबर आणि समस्त बाबर परिवार सांगोला माणेगावचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंग चौक सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर संतोष खडके आणि सौभाग्यवती, प्रियंका खडसे, विदर्भ यवतमाळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर श्रीशैल कुंभार, विशाल कुंभार, संतोष कुंभार यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. यानंतर चंद्रकांत अर्जुन पायगोंडे, नंदूर तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती हद कर दी आपने या चित्रपटातील गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर खूपसंगी तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, इथून विकासवाले, रुपालीवाले, अंजलीवाले, हर्षालीवाले, महादेववाले, भारतीवाले, गणेशवाले, गौरीवाले आणि समस्त वाले माळी परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर महादेव खोचरे आणि समस्त खोचरे परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पंकज भस्मे, दहिटणे तालुका अक्कलकोटचे हे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आहेत सोमनाथ माळी, सारिका माळी, संगीता माळी आणि समस्त माळी परिवार तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवली. त्यानंतर सैफन शेख, प्रशांत शिंदे, नाईकवाडी मोहोळचे हे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आहेत सोनाली डोके, धनकवडी पुणे, पुण्यावरून आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत आकाशवाणीच्या गुजारिश या कार्यक्रमात. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सिद्धाराम हिरेमठ, मार्केट यार्ड सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत प्रकाश जैन आणि समस्त जैन परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. श्रोते ऐकूयात हद कर दी आपने या चित्रपटातलं हे गीत उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. रचना आहे आनंद बक्षी यांची, तर संगीत आहे आनंदराज आनंद यांचं.

हद कर दिया आपने या चित्रपटातलं हे या चित्रपटाचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं. यानंतर पुन्हा एकदा धडकन या चित्रपटातील गीतासाठीच बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती इथे स्क्रीनवर दर्शवली दिसते. पहिले श्रोते आहेत स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंग चौक सोलापूरचे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर श्रीशैल कुंभार हत्तूर सोलापूरचे श्रोते आहेत, वैशाली आमले, दिगंबर आमले, वारदचाळ सोलापूरचे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत सोनाली डोके, धनकवडी पुणेचे श्रोते आहेत, त्यानंतर अजमेर महबूब शेख आणि समस्त शेख परिवार, मुळेगाव सोलापूरचे हे श्रोते आहेत, दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवली आहे. त्यानंतर सिद्धार्थनगर कुमठानाका सोलापूरवरून लखन गजधाने, साक्षी अनिकेत आदित्य, प्रतीक्षा दीक्षा, आर्यन वर्षा, इंदुबाई दत्ता, एम के विठोबा, विठ्ठल शिंदे, रवी प्रीतम मलिक आणि समस्त गजधाने परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत जयराम गुंड, नवनाथ गुंड सावळेश्वर वरून हे श्रोते आहेत, श्रावणी सुशांत नागराज, योगीराज महानंदा, लक्ष्मी शिवानंद, समस्त मनाजे

निवारण श्री क्षेत्र धोत्रे तालुका दक्षिण सोलापूर सहिश्रोत्या त्यांनी आपली पसंत या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्ण घोडगे, रोहिदास चौक पंढरपूरचे हे श्रोते आहेत. पुढचे जे श्रोते आहेत ते आहेत वरद संजय.

कॉलेज भवानीपेठ सोलापूर चे हे श्रोत्या त्यांनी पसंती आपल्याला कळवलेली आहे. पंकज भस्मे दहिडने तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर चे हे श्रोते आहेत. त्यानंतर सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे मुक्काम पोस्ट फुलवल तालुका कंधार जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत. त्यांनी धडकन या चित्रपटातील गीतासाठी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. चला तर मग श्रोते हो ऐकूयात हे गीत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. रचना हे समीर यांची तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रोत्यांनो पुन्हा भेटूयात गुजारिशच्या नव्या भागात नवीन 5 चित्रपटांसोबत. तोपर्यंत मी तुमचा मित्र यश गोसावी आपला निरोप घेतोय. नमस्कार.

शोले हो धड़कन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतो, सुरांचा हा प्रवास असाच सुरू राहावा असं वाटत असलं तरीही वेळेची मर्यादा आपल्याला थांबायला सांगते. आजच्या गुजारिश कार्यक्रमात तुम्ही दिलेल्या या उदंड प्रतिसादासाठी आम्ही आपल्या आभारी आहोत. ज्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आज पूर्ण होऊ शकल्या नाहीत किंवा समाविष्ट होऊ शकल्या नाही त्या आपण पुढच्या भागात नक्कीच समाविष्ट करू. तोपर्यंत गाणी ऐकत राहा आणि आकाशवाणी सोलापूर केंद्राशी आपली नाळ अशीच अतूट ठेवा.

एफएम बैंड 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.